0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 46. प्रार्थनां कुर्मः. ॐ श्रीगणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारू हसिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुभूमी 90.4 FM KLE कनसुवाणी भक्तिमय सकाळ. आज आहे मंगळवार 6 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका, आपल्या विचारांची दिशा बदला, प्रयत्न बदला आणि स्वतःमध्ये बदल घडवा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. इंस्टाग्रामची सुरुवात आजच्याच दिवशी झाली. साल होतं 2010. वल्ह्याच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती जेसन लुईस हे बनले. 51 Pegasi B दुसऱ्या सूर्याभोवती फिरणारा हा पहिला ग्रह शोधला गेला दिवस होता आजचाच. फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या, त्याही आजच्याच दिवशी. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे इमारतीची कोनशिला बसवण्यात आली, दिवस होता आजचाच. अमेरिकन क्रांतिकारक युद्ध झालेने ब्रिटिश सैन्याने हडसन नदीवरील क्लिंटन आणि मॉन्टगोमेरी किल्ले ताब्यात घेतले, तेही आजच्याच दिवशी. 7 वर्षाचे युद्ध झालेने ब्रिटिशांनी स्पेन कडून मनीला ताब्यात घेतला, दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. सलील कुलकर्णी भारतीय संगीतकार यांचा जन्म आजचाच. विनोद खन्ना भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डॉक्टर रत्नाकर मंचरकर भारतीय संत साहित्याचे गाढे अभ्यासक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. राजकुमार मुकर्रम जहा हैदराबादचे 8वे निजाम यांचाही जन्म आजचाच. निलंबर देव शर्मा भारतीय डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक पद्मश्री यांचाही जन्म आजचाच आहे. वामनकांत भारतीय कवी यांचाही जन्म आजचाच आहे. HK अर्णीकर भारतीय अणुरसायन शास्त्रज्ञ यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कनसु भक्तिमय सकाळ.

आपल्या आयुष्यात कधी आनंदाचे दिवस येतात तर कधी संकटांचे. काही वेळा आपण कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही अशा वेळी मन खचते, पण अशाच क्षणी श्रद्धा आणि धैर्य आपल्याला आधार देतात. भगवान हनुमंतांचे चरित्र आपल्याला एक महत्वाची शिकवण देते. आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या शक्तीचा उपयोग योग्य कार्यासाठी करा. अनेक वेळा आपल्या मनातच प्रश्न निर्माण होतो, मी हे करू शकेन का, माझ्याकडून हे शक्य होईल का. अशा वेळी स्वतःला सांगा, मी प्रयत्न करणार आहे, परिणामाची चिंता न करता माझे कर्तव्य प्रामाणिकपणे करणार आहे. श्रद्धा म्हणजे चमत्काराची अपेक्षा नव्हे, श्रद्धा म्हणजे संकटातही योग्य मार्गावर चालण्याचे बळ. आज एखाद्या व्यक्तीला मदत करा, कुणाचे मन दुखावले असेल तर प्रेमाने संवाद साधा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मनात श्रद्धा, कृतीत धैर्य आणि जीवनात सेवाभाव असेल तर प्रत्येक दिवस अर्थपूर्ण होतो. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. ध्वनी 90.4 FM KLE गणसू, भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. एखादे महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी चांगली ऊर्जा मिळेल. रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. वृषभ रास, कामात सातत्य ठेवा. आर्थिक बाबतीत घाईचे निर्णय टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी झालेला संवाद मनाला समाधान देऊ शकतो. मिथुन रास, नवीन कल्पना सुचतील. संवादातून एखादे काम मार्गी लागू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास दिवस अधिक फलदायी ठरेल. कर्क रास, भावनिक बाबतीत संयम ठेवा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. काही वेळ शांतपणे प्रार्थना करा आणि ध्यानासाठी वेळ द्या. सिंह रास, तुमच्यातील नेतृत्व गुणांचा उपयोग होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. इतरांचे मत ऐकून निर्णय घेतल्यास फायदा होईल. कन्या रास, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. अभ्यास किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ द्या. आरोग्यासाठी दिनचर्येकडे लक्ष द्या. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छान सभक्ती गीत ऐकत राहा. वेणू 90.4 FM KLE कडून भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. के एल वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये प्रेम आणि समतोल राखा. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधा. एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. वृश्चिक रास. आज तुमच्यातील जिद्द वाढेल. कठीण कामासमोर हार मानू नका, मात्र प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे करण्याचा हट्ट टाळा. धनुरास. नवीन माहिती आणि अनुभव मिळतील. प्रवास किंवा नवीन संपर्कातून काही शिकण्याची संधी मिळू शकते. सकारात्मक विचार कायम ठेवा. मकर रास. कामात जबाबदारी वाढू शकते. संयम आणि नियोजनामुळे कामे व्यवस्थित पूर्ण होतील. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. कुंभरास. सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात. एखाद्या सेवाभावी कार्यातून समाधान मिळेल. स्वतःसाठीही थोडा वेळ राखून ठेवा. आणि शेवटची मेन रास. मन अधिक संवेदनशील राहू शकते. भक्ती, संगीत आणि ध्यानामुळे मनाला शांतता मिळेल. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसून भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बणभूनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. बी सत्यनारायण रेड्डी भारतीय वकील आणि राजकारणी यांची आज पुण्यतिथी. लक्ष्मी मल सिंघवी भारतीय विविज्ञ मुत्सद्दी विद्वान आणि मानवाधिकार विचारवंत ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणूनही कार्य ओळख आहे त्यांची. पद्मभूषण यांची आज पुण्यतिथी आहे. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री यांची पुण्यतिथी आजच. दत्तोबामन पोद्दार भारतीय इतिहासकार लेखक आणि शिक्षणतज्ञ मराठी इतिहास संशोधनातील महत्वाचे विद्वान पद्मभूषण विविध शैक्षणिक व ऐतिहासिक सन्मान प्राप्त यांची पुण्यतिथी आजच आहे. व्ही के कृष्ण मेनन भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्वपूर्ण योगदान दिलेले भारतीय मुत्सद्दी राजकारणी व माजी संरक्षण मंत्री पद्मविभूषण पद्मभूषण सिरियन ऑर्डर ऑफ मेरिट ऑर्डर ऑफ द कंपॅनियन्स ऑफ को आर टॅम्बो यांची पुण्यतिथी आजच आहे. जयकिशन पांचाळ भारतीय संगीतकार शंकर जयकिशन या जोडीतील संगीतकार यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत गणेश निरोप घेतीये. पण जाण्यापूर्वी आजच्या दिवसाचा एक सुंदर संदेश. आपली खरी ताकद ही शरीरात नाही तर संकटाच्या वेळी न खचणाऱ्या मनामध्ये असते. आपण अनेकदा आपल्या अडचणींकडे खूप मोठ्या समस्या म्हणून पाहतो पण प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवून जाते. अपयश आपल्याला संयम शिकवते. अडथळे आपल्याला जिद्द शिकवतात. चुका आपल्याला अनुभव देतात. आणि संकटे आपल्याला स्वतःची ताकद ओळखून देतात. म्हणून आज कोणती अडचण आली तर घाबरू नका. काही क्षण शांत राहा. ईश्वराचे स्मरण करा. आणि मगच योग्य निर्णय घ्या. यासोबत मनीषा निरोप घेतीये. उद्या पुन्हा येईनच. पण तोपर्यंत तुम्ही एकत्र म्हणून धोनी 90.4 एफ एम के एल ई कणसू. नमस्कार.
1: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಬೆಳಗಿನ ಶುಭೋದಯಗಳು. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನಿಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಸಮುದಾಯ ಬಾನುಲಿ ಕೇಂದ್ರ. ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 ಎಫ್ ಎಂ. ಪ್ರೀತಿಯ ಸ್ವಾಗತ ನಮ್ಮ ಇಂದಿನ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ. ಇಂದು ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ವಿವರ ಹೀಗಿದೆ. ಮುಂಜಾನೆ 8:00 to 8:15 ವಾರ್ತೆಗಳು ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ. 8:15 8:30 ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. 8:30 9:00 to 9:30 ಮಧುರ ಮುಂಜಾನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. 9:00 to 9:00

0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 ಎಫ್ಎಂ ಪ್ರಸ್ತುತಿ.
1: ವಂದೇ ಪಿಯೂಷದಾಯಕಂ.
2: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
3: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
2: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
3: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡೈಲ್ 1099.
3: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
4: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राममध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राममध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 22 पुष्पौषधीची म्हणजेच ओक या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हा उपदेशाचा डोस अनेकांनी वडीलधाऱ्यांकडून घेतला असेल. जीवनात आशावादी असणं आणि अपयशानं खचून न जाता प्रयत्न करीत राहणं हे सर्वथा योग्य, पण म्हणतात ना अति तिथे माती. एखादा गुण सुद्धा अति झाला की तो दुर्गुण ठरतो, नाही का? तसाच काहीसा प्रकार ओक या टाईपचं व्यक्तिमत्व असलेल्या माणसांच्या बाबतीत घडतो. आज आपण ओक याच औषधाची माहिती घेणार आहोत. ओक टाईपचे लोक जीवनातील अडीअडचणींचा सातत्यानं मुकाबला करताना आढळतात. ते अत्यंत आशावादी असतात, नको इतके. गॉर्स टाईपच्या अगदी विरुद्ध, निराशावादी असल्यामुळं गॉर्सची लक्षणं निर्माण होतात, तर अत्यंतिक आशावादी अशक्य गोष्टींबाबतही अनाठायी आशा बाळगून पुन्हा पुन्हा अपयश येत असतानाही अवाजवी प्रयत्न करीत राहण्याच्या वृत्तीमुळे ओक या औषधाची आवश्यकता निर्माण होते. अशा व्यक्ती सतत काम करताना आढळतील, दमेपर्यंत थकून जाईपर्यंत काम करीत राहतात. आजारी असले तरी शेवटपर्यंत अगदी अंथरुणावर पडून राहण्याची स्थिती होईपर्यंत ते शरीराला शेणवतील. हा आशावादीपणा प्रत्येक बाबतीत आढळतो. त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक किंवा ते स्वतः एखाद्या दुर्धर रोगाने आजारी असतील तर त्याला बरा करण्यासाठी ते अनेक निरनिराळ्या डॉक्टर्सना भेटतील, अमाप पैसा खर्च करीत राहतील. डॉक्टरांनी ही आशा सोडली तर ओक टाईपच्या व्यक्तीच्या मनात कुठेतरी आशेचा किरण असतोच. अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नसतो. अशा व्यक्ती अत्यंत विश्वासू, कष्टाळू, कर्तव्य पालन करणाऱ्या, परोपकारी, अनेक जबाबदाऱ्या अंगावर पेलून पार पाडित असतात. उदाहरणार्थ मोठ्या कुटुंबातील कर्ता माणूस. पण अनेक वेळा असंही होतं की थकून जाईपर्यंत सतत काम करीत राहण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळं कुटुंबातील किंवा त्यांच्या सहवासातील इतर माणसं आपली कामं, जबाबदाऱ्या त्यांच्यावर ढकलून मोकळी होतात आणि या ओझ्याखाली वाकून जात असतानाही ही ओक टाईपची माणसं काम करीतच राहतात मोडून जाईपर्यंत. पण माणसाच्या प्रयत्नांनाही काही मर्यादा असतात. शरीर आणि मन यांच्यावर किती ओझं लादायचं यालाही काही सीमा असते आणि हेच नेमकं या व्यक्तींच्या लक्षात येत नाही. अनेकदा तब्येतीकडे दुर्लक्ष करीत ते जीवनाचा गाडा ओढीतच राहतात आणि मग एकदम ताण असह्य होऊन आजारी पडतात. कधी कधी जीवनात अशाही अडचणी येतात की आशा बाळगणं अशक्य असतं आणि मग अशा माणसांचं आशावादी

0: आणखी काही उदाहरणं. काही माणसं सतत लॉटरीची तिकीटं घेताना आढळतात. काही जण मटका, जुगार, रेसकोर्स इत्यादीवर पैसा सतत उधळताना आढळतात. त्यांचा आशावादीचपणा त्यांना नडतो. कुठेतरी आशा वाटत असते, आज नाहीतर उद्या मला नक्की पैसे मिळतील. कधी कधी एखादी कला आत्मसात करण्यासाठी तो कलागुण जन्मताच असावा लागतो. उदाहरणार्थ चित्रकला, नृत्य, अभिनय, लेखन, कविता लेखन, अत्यंतिक प्रयत्न केले म्हणून ती कला जमून जाईल असं नसतं. पण तरीही ओक टाईपच्या व्यक्ती अशी कला आत्मसात करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतील. अशा एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या बक्षिसासाठी झटत राहतील. पण प्रयत्न केले तरी अशा गोष्टी प्रत्येक वेळी साध्य होतातच असं नाही. कधी दैवदत्त गुणांची साथ नसल्यामुळं तर कधी अनुकूल परिस्थिती अभावी सतत अपयश येतं. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की प्रयत्न करणं चूक आहे, पण या गुणांचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीवर होऊ लागतात. अवास्तव आशा बाळगणं हे देखील चूकच. खरोखरच कुणी वाळू रगडून तेल काढण्यासाठी प्रयत्न करू लागला तर, सशाचं शिंग शोधावयास निघाला तर, आता ओक या औषधाची आवश्यकता न भासणाऱ्या व्यक्ती कशा असतात हे पहा. अशा व्यक्ती जीवनातील अडीअडचणींचा सामना धैर्यानं करतात. मानवी प्रयत्नालाही मर्यादा आहेत हे त्या ओळखून असतात. त्यामुळं एखादी गोष्ट अशक्य आहे हे सरते शेवटी कळून चुकलं तरी कोसळून जात नाहीत, आणि म्हणूनच मन आणि शरीर यावर अत्यंतिक ताण येऊ देत नाहीत. योग्य तेवढेच प्रयत्न करतात. त्यात वास्तववादी दृष्टिकोन असतो आणि म्हणूनच त्या जीवनात यशस्वी ठरतात. आता काही रुग्णांची उदाहरणं पाहूया. यशोदाबाई, वय 50 वर्ष, ऐन 25 इतच वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. एक मुलगा आणि एक मुलगी पदरात, माहेरी तर 18 विश्व दारिद्र्य, पण इतर नातेवाईकांनी आपापले दरवाजे बंद केलेले. त्यामुळे माहेरी राहून लोकांच्या घरी स्वयंपाक करून त्यांनी मुलांना वाढवलं. मुलीचं लग्न केलं. मुलगा खूप हुशार निघाला. 2 वर्षासाठी त्याला अमेरिकेला जावं लागलं. यशोदाबाईंच्या नशिबात पुन्हा दुसऱ्यांवर अवलंबून राहणं चालू, कारण हल्ली कामही फारसं होत नव्हतं. त्या खूप उदास झाल्या. पाळी जाण्याचं हे वय होतं. त्यामुळे मनाच्या या नाजूक अवस्थेत सतत कुणी आपल्याजवळ प्रेमाचं माणूस असावं असं वाटणं साहजिक होतं. या उदास मनस्थितीमुळे मासिक पाळी जाताना होणारी लक्षणं खूप प्रमाणात जाणवू लागली. उदाहरणार्थ चेहरा इत्यादी भाग एकदम गरम झाल्यासारखं होऊन घाम येणं म्हणजे हॉट फ्लशीस हे त्यांना होऊ लागलं. संधिवाताचं दुखणंही बळावलं. यशोदाबाईंचा पूर्वेतिहास मला माहीत होता. आयुष्यभर अनेक बिकट प्रसंगांना त्यांनी आशावादीपणानं झुंज दिली होती. अनेक वेळा अपयशही आलं, अनंत अडचणी आल्या, पण आपलं धैर्य त्यांनी ढळू दिलं नाही. त्यांना त्यांच्या या स्वभावाला अनुसरून ओक हे औषध दिलं, कारण सततच्या समस्या व त्या सोडवण्यासाठी मनोबल धारण करणं याचे मनावर व शरीरावर परिणाम होत राहतातच. तसंच सध्या त्या स्त्री जीवनातील एक मोठा बदल अनुभवित होत्या. मासिक पाळी जाण्याच्या या काळात स्त्री अधिक भावनाक्षम बनते व त्यामुळं तसेच शरीरात होणाऱ्या इतर हॉर्मोनल बदलांमुळं अनेक लक्षणं मानसिक आणि शारीरिकही निर्माण होतात. यासाठी त्यांना क्रमांक 33 वॉलनट हे औषध दिलं. यामुळे त्यांच्या तक्रारींचे प्रमाण खूपच कमी झालं, पण मधून मधून संधिवाताचं दुखणं उग्ररूप धारण करत होतं. यशोदाबाई मुलाच्या सहवासासाठी अगदी आतुर झाल्या होत्या. त्यांना त्यांच्या मूळ स्वभावाची पुष्पौषधी ओक आणि चिकोरी क्रमांक 8 औषध दिल्यावर त्यांचं संधिवाताचं दुखणंही आटोक्यात आलं. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण एका युवा उद्योजकाला भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे प्रशांत काकासो पाटील। मूळ गाव त्यांचं आडी आहे, तालुका निप्पाणी। त्यांनी कडबाकुट्टी मशीनची निर्मिती केली आणि याच माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेलेले आहेत, तर त्यांचा हा प्रवास आपण ऐकणार आहोत। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार
0: प्रशांत सर, मला सांगा की म्हणजे कडबाकुट्टीचं मशीन तुम्ही स्वतः बनवलं ते तर आपण ऐकूयाच, पण मूळ गाव तुमचं आडी, मग तुमचं शिक्षण कुठं झालं, काय शिकलात तुम्ही?
1: शिक्षण माझं तसं बेताचंच आहे, घरी वगैरे आमची सगळी शिकलेली आहे। काय असं फारसं परिस्थिती मोठी आहे असं काही नाही। आमचे आजोबा पण शिक्षक होते, आमची चुलती पण शिक्षिका आहे, आणि त्या हिशोबानं शिक्षणाचं प्रोत्साहन हे आमच्या घरामध्ये आहे सुरुवातीपासून। आमच्यात कसं झालं आहे, आई वडील एकतर शेतकरी आहेत, त्यांनी त्यांचं शिक्षण एवढं फारसं झालेलं नाही। वडिलांची एक 10वी झालेली आहे, आईची 5वी झाली होती। त्यांना असं वाटलं की बाबा आपला मुलगा शिकायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं होतं, पण शेती आणि हे ह्याच्यामध्ये ते घडत नव्हतं।
0: बरोबर।
1: त्यांनी थोडे दिवस आपल्या माहेरी म्हणजे आमच्या मामांच्या गावी असं ठेवलं। तिथं माझं पहिले ते 3रीपर्यंतचं शिक्षण तिकडे झालं।
0: बरं।
1: परत 3रीनंतर मी परत गावी आलो। 4थी ते 7वी आमच्या गावामध्ये आडीगावामध्ये शिक्षण झालं। परत 8वीला हायस्कूलला, 7वीपर्यंत आहे शाळा, 8वी हायस्कूलसाठी बेनाडे हायस्कूलला गेलो।
0: बरं।
1: त्यानंतर आमचे वडील कोल्हापूरला गोकुळ शिरगाव इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिससाठी म्हणून गेले।
0: अच्छा।
1: तिकडे स्थायिक झाले।
0: ओके।
1: तिकडे स्थायिक झाल्यामुळं आणि परत त्यांच्यासोबत मीही तिकडे गेलो। 9वी 10वी शिक्षण वगैरे आमचं हेला झालं कनेरी हायस्कूलमध्ये।
0: बरं।
1: असं एकंदरीत सुरुवातीचा काळ हा इकडे तिकडे असं झालेलं आहे। त्यानंतर पुढील शिक्षण कोल्हापूरमध्ये वगैरे झालं।
0: अच्छा अच्छा, मग कुठपर्यंत शिकला तुम्ही, डिग्री घेतलीत?
1: हां, मी बी ए मेकॅनिकल झालो आहे।
0: बरं।
1: पण त्यानंतर कसं थोडंफार सर्व्हिस झाली।
0: बरं।
1: आणि सर्व्हिसनंतर असं वाटलं की नाही बाबा आता आपण एक स्वतःचं काहीतरी करू शकतो आहे, त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये आलो।
0: अच्छा, म्हणजे
1: जिथं सर्व्हिस करत होतो तिथं पण हा प्रोडक्ट होता।
0: बरं।
1: फक्त थोडंसं पुरावा हा प्रोडक्ट आहे, 15-16 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वीपासून हा प्रोडक्ट आहे, पण आपल्या भागामध्ये याची प्रसिद्धी कमी आहे। याचं जे मूळ आहे ते पंजाब वगैरे आहेत, तिकडे जास्त वापरतात।
0: बरोबर।
1: हे मशीन तिकडे म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये हे मशीन आहेत आणि फार पूर्वीपासून आहे, आणि हाताने चालवण्याचं मशीन आहे त्यांच्याकडे। आपल्याकडे आता ऑटोमायझेशन झालेलं आहे, मोटरवरचा तिथे चालवतो, इंजिनवरती चालवतो, असं तिकडे नाही आहे। आजही तिकडे हातावरती चालवतात।
0: अच्छा।
1: हां, त्यामुळे त्यांना वेगळं व्यायाम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं काही नाही। घरामधले पुरुष असो महिला असो, त्यांनी हातावरती कुट्टी करून वापरतात असं आहे। मग तिकडचीच टेक्नॉलॉजी ही इकडे आता थोडंफार डायव्हर्ट होत आहे। थोडंफार आम्ही त्यामध्ये चेंजेस करून, जसं वेळ वाचला पाहिजे, शारीरिक कष्ट कमी झाले पाहिजे, ह्या दृष्टीतून आम्ही त्यामध्ये मशीनमध्ये बदल करून हे करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहे।
0: अच्छा अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमचं बी ए मेकॅनिकल ही डिग्री झालेली आहे तुमची, आणि ते शिकत असतानाच तुम्ही हे मशीन बघितलं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करून आपण नवीन मशीन एक तुम्ही लॉन्च केलात।
1: हां
0: बरोबर। म्हणजे सुरुवातीचं जे शिक्षण होतं हायस्कूलपर्यंत ते थोडं इकडं तिकडं थोड्या थोड्या गावांमध्ये कम्प्लीट झालं तुमचं, आणि नंतरचं शिक्षण तुमचं कोल्हापूरमध्ये संपलं, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गावी परत तिथं तुमचा बिझनेस सुरू केलात। अच्छा, मग हे जे कडबाकुट्टीचं मशीन जे तुम्ही आता म्हणताय की तुम्ही त्याची म्हणजे थोडेसे चेंजेस करून बनवलं, म्हणजे हेच बनवण्याचं असं तुमच्या डोक्यामध्ये कसं काय आलं, किंवा दुसरंही काही आपण करू शकत होतो?
1: नाही, दुसरं करू शकत होतो, पण ज्यानंतर डिग्री झाल्यानंतर मी मॅनेजर म्हणून वगैरे एका कंपनीमध्ये होतो 2-3 वर्ष।
0: बरं।
1: तिथं हा प्रोडक्ट बनवला जात होता ऑलरेडी, ते ह्या प्रोडक्टसोबत इतर मशीन्स वगैरे होते, ते सगळं मी बघत होतो। म्हणजे CNC VMC लेथ मशीन वगैरे असे वेगवेगळ्या पार्ट होते। तिथं आपले किर्लोस्कर कंपनीचे पार्ट बनवत होते, मोनोग्राफ कंपनीचे पार्ट बनवत होते, ते सगळं आम्ही बघत होतो। त्यासोबत हे कडबाकुट्टीचं पण बघत होतो। पण ह्याचं असं होतं की ह्याच्या आधीचे जे मशीन्स होते ते सगळे कास्टिंग बॉडीमध्ये बनायचे,
0: म्हणजे
1: आपण बीड म्हणतो, बीडाच्या बॉडीमध्ये बनायचे। मग त्या कंपनीमध्ये असताना एक अशी ऑर्डर आली की रिक्वायरमेंट अशी निघाली की नाही बाबा हे बिडाचं तुटतंय, ह्याला तुम्ही लोखंडी कन्वर्ट करू शकता का? लोखंडी कन्वर्ट करू शकत असेल तर ऑर्डर आहे। असं दूध डेअरी वगैरे मशीन्स हे घेऊन शेतकऱ्यांना वाटप करतात सबसिडीमध्ये, तसं म्हैसूर डेअरीची त्या कंपनीला ऑर्डर आली होती। पण ते आता कास्टिंग बॉडीचं स्टीलमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, मग रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून ते माझ्याकडे आलं।
0: बरं।
1: मग त्याचे ड्रॉइंग डिझाईन वगैरे आम्ही त्याप्रमाणे बनवून घेतले। त्यानंतर ते तिथलं त्याचं किंवा बिडानंतर हे लोखंडीमध्ये होऊ शकते असा त्याचा प्रवास सुरू झाला। हे आम्ही केलं होतं जवळपास 2011ला।
0: अच्छा।
1: 2011
0: म्हणजे त्या कंपनीमध्ये असतानाच तुम्ही हा प्रयोग केलात?
1: हां।
0: ओके।
1: तिथून काहीतरी त्याच्या आधीपासून होतं की आता नाही आपलं पण काहीतरी असायला पाहिजे, छोटं काय होईना काहीतरी असायला पाहिजे, ते प्रोडक्ट कोणता निवडायचा कोणता निवडायचा असं होतं. असं करत असताना असं वाटलं की अरे बाबा नाही आपण ते शेतकरी आहे, शेतकरी आहे तर आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला काय अडचण येत आहेत किंवा काय असं मदत व्हायला पाहिजे असं ह्याच्यात होतं. आणि समोरच एक प्रोडक्ट होता की जो आम्ही नवीन काहीतरी वेगळं बनवत होतो, म्हटलं चला हे आता मी दुसऱ्यासाठी बनवत आहे तर मी स्वतःसाठी का बनवू नये असं म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि ते हा इथून प्रवास सुरू झाला.
0: मग हे जे कडबाकुटीचं मशीन आहे ते कसं काम करतं आणि त्याच्यामुळं काय असं शेतकऱ्यांना फायदा होतो?
1: आता कसं आहे प्रत्येकजण आता वैरणीच्या मागं जास्त लागत नाही आहे,
0: बर
1: शेतीमध्ये असलं तरीसुद्धा ज्याचं उत्पन्न जास्त असेल किंवा त्याचं पैशामध्ये कन्वर्ट होईल अशा पिकांच्या मागं जास्त लागलं, कारण प्रत्येक आता बघितलं तर आर्थिक हे सगळ्यांचं एवढं
0: होय ना.
1: चांगलं नाही आहे. आणि बाहेर बघितलं तर कोणतीही वस्तू आज आहे ती दुसऱ्या दिवशी आणि परत दुप्पट तिप्पट रेट वाढत आहे प्रत्येक
0: वाढत आहेत.
1: गोष्टीचं. त्या ह्याच्याप्रमाणे म्हटलं तर शेतकऱ्याची पण अपेक्षा असणार आहे की आपल्या जे उत्पन्न होतंय त्याला ज्यादा भाव मिळावा हे मिळावा असं. त्या ह्याच्या मनानं कसं होतंय वैरणीचा हा तुटवडा आहे आता सध्या. पूर्वी ज्वारी हे ते बनवत होती त्याचे कडबा वगैरे असायचा, पण आता बऱ्यापैकी पैशाच्या ह्याच्यामुळे ऊस वगैरे लावतात. ऊसाचं पीक आहे वर्षाचे दीड वर्ष, त्यामध्ये तुम्ही इतर पीक वगैरे घेऊ शकत नाही असं होतंय. मग जास्त काळ ती शेती त्यामध्ये अडकून राहते, वैरण तुम्हाला मिळत नाही. ज्यावेळी ऊस तोडणी सुरू असते त्यावेळी तुमचं वाडा वगैरे असते, पण इतर टायमाला नसते तेव्हा काय करायचं. मग आहे ती वैरण पुरवठा होऊन त्याचं वेस्टेज कमी व्हावं ह्यासाठी हे मशीन आहे. आता तुम्ही असंच जर चारा जनावरांच्या पुढ्यात टाकला तर ते जवळपास 50% किंवा 40% कन्झम्पशन करते, बाकी 60% आहे ते वेस्टेज होत आहे. ते तुम्ही मग उकिरंड्याला खत म्हणूनच वापरायला पाहिजे असं होतं, त्याचा वापर होत नाही. मशीनमुळे असं होतंय की जवळपास 90 ते 95% ते यूजमध्ये येते, फक्त 4-5% वेस्ट होते की जेणेकरून जे जनावरांच्या पायात आले किंवा हे खाताना जे वेस्टेज झाले तेवढंच, बाकी ते पूर्ण खाऊन टाकतात. त्याच्यामुळे त्याचं डायजेशन चांगलं होतं, कटिंग केल्यामुळे दुधामध्ये वाढ होते आणि त्याच्या तब्येतीमध्ये फरक पडतो.
0: म्हणजे आपण जो चारा गुरांना घालतो तो त्यांना व्यवस्थित कट करून देण्याचं काम हे मशीन करतं.
1: हां,
0: आणि ज्याच्यामुळं तुम्ही सांगितल्यासारखं ते जनावरांची तब्येत चांगली राहते, दुधामध्ये वाढ होते आणि आपला चाराही वाया जात नाही.
1: हां, त्या चाऱ्यामध्ये जे पौष्टिक तत्व आहेत ते सुद्धा त्या जनावराला
0: मिळतात. बरोबर. मग हे जे मशीन आहे ते सर्वप्रथम बनवण्यासाठी असं किती दिवसांचा कालावधी लागला?
1: सुरुवातीला डेव्हलप करण्यासाठी 1-1.5 महिना वगैरे असं गेलं होतं. त्यानंतर बाकी असं मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मेकॅनिकली त्याला सेट करण्याला काही फार वेगळा असं वेळ लागलेला नाही आहे. आणि वेल्डिंगवरती वगैरे मशीन होतं तयार, इलेक्ट्रिक मोटर इंजिन हे काय मार्केटमध्ये तुम्हाला रेडीमेड मिळतात ते बनवून त्याची फिटिंग वगैरे करून आम्ही मशीन रेडी करून देतो.
0: मग आता तुम्ही हेच काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलंय?
1: हां हो.
0: मग आता तुमचं जे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तिथं म्हणजे कसं प्रोडक्शन होतं किंवा काय आता ते शेड्यूल असतं?
1: आमची सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत कंपनी सुरू होते 2 शिफ्टमध्ये.
0: बर.
1: सकाळी 8 पासून 4 वाजेपर्यंत आणि 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत.
0: अच्छा.
1: आता सध्याचं आहे तर हे 2 शिफ्टमध्ये काम चालू आहे. सुरुवातीला जसं जसं एखादं मशीन बनवलं दुसरं मशीन बनवलं असं होऊन ते जेवढ्या लोकांपर्यंत गेलं तिथून त्यांना चांगलं वाटलं किंवा मशीनचं काम चांगलं वाटलं त्या पद्धतीनं त्या ऑर्डरही वाढत गेल्या. जसं जसं ऑर्डर वाढत जाईल तसे आम्ही इकडे प्रोडक्शन आपलं मनुष्यबळ वाढवत वाढवत ते इथपर्यंत वाढवलेलं आहे आता.
0: मग हे मशीन तुम्ही म्हणजे सेल करण्यासाठी म्हणा किंवा याची माहिती देण्यासाठी असं स्वतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला की ह्याची पब्लिसिटी कशी झाली?
1: नाही, पब्लिसिटी आम्ही असं बाहेर मार्केटिंग ही ते असं काही जास्त करत नाही. आम्ही वर्षातून एकदा फक्त अथणी तालुक्यामध्ये आयनापूर आहे तिथं कृषी प्रदर्शन भरवलं जाते.
0: बर.
1: आणि ते शेतकऱ्यांच्यासाठी म्हणूनच आहे. त्यांनी जवळपास मागील 20-25 वर्षापासून ते जोपासत आलेले आहेत, जवळपास शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी असावं असं. आणि त्यांचा असा आहे की तिथं पैसे कमवणे हा हेतू नाही आहे त्यांचा.
0: बर.
1: इतर कृषी प्रदर्शन कसं असतंय की स्टॉलला तुम्ही भाडं वगैरे भरपूर द्यायला पाहिजे हे करायला पाहिजे असं असतंय, पण तिथं ते यात्रा कमिटीच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शन भरवतात. आणि त्यांचा असं आहे की बाबा ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. आणि आम्ही पण तिथं प्रदर्शनला दरवर्षी जातो, जानेवारी 14 पासून 19 जानेवारी हे 5 दिवस दरवर्षी त्या कृषी प्रदर्शनाचे फिक्स आहेत,
0: ठरलेले
1: त्याच वेळी असते. आणि त्या प्रदर्शनामध्ये जवळपास आजूबाजूचे 50 ते 60 गावं किंवा त्यांची पाहुणे मंडळी कुठं कुठं लांब जरी असतील तिथून येतात बघायला, बघून हे करून जातात. आणि आम्ही पण तिथं मशीन देते वेळी आम्ही मार्जिन जास्त ठेवायचा हा हेतू नसतोच मुळात. शेतकऱ्यांच्यापर्यंत ही वस्तू पोचली पाहिजे, त्याचा फायदा काय आहे काय नाही हे समजला पाहिजे, अशा दृष्टीनं म्हणून आम्ही तिथे जातो. इतर ठिकाणी कुठेही मार्केटिंग वगैरे करत नाही. आणि
0: अच्छा
1: ज्यांनी ज्यांनी आम्ही आमचं मशीन घेतलेलं आहे त्यांना असं वाटलंय की बाबा यांचं मशीन चांगलं आहे, त्याचा दर किंवा त्याची क्वालिटी हे दोन्ही कुठेतरी जुळतात, की बाहेर मार्केटमध्ये आहे स्वस्त आहे पण क्वालिटी चांगली नाही, दुसऱ्याचं क्वालिटी वगैरे चांगलं आहे किंवा फारच महाग आहे, असं आम्ही काही न करता दोन्हीचं संगनमत साधून जे मशीन तयार केले ते त्यांना पसंत पडलं. आणि ते पसंत पडल्यामुळे ते एकमेकांना सांगतात की अरे नाही तू यांचं मशीन घे, असं अशा पद्धतीनं आमचं मार्केटिंग जास्त झालेलं आहे.
0: अच्छा
1: आमच्या कंपनीपासून जवळपास 150-200 किलोमीटर अंतरावरून हे करून येतात. मग ते आल्याबट्ट्याला मशीन मिळालं पाहिजे, हे करायला पाहिजे असं पण असतं, एवढं लांबून येणार
0: हो
1: मशीन
0: ना
1: मिळालं नाही मिळालं मग आधी फोन करतात
0: बरोबर.
1: असं असं आम्हाला मशीन पाहिजे आहे आणि तुमच्याकडे अवेलेबल आहे का. मग ते ना तर एवढं लांबून येणार म्हटलं तर एका मशीनसाठी तर त्यांना येऊन परवडणार नाही,
0: होय ना.
1: गाडी भाडं वगैरे जास्त
0: हो हो
1: जाणार.
0: हो
1: मग ते काय करतात जे लांबचे जे आहेत ते 4 मशीन 5 मशीन असं एकत्र मिळून घेतात, आम्हाला फोन करून आधी कळवतात की आम्ही असं असं अमुक या दिवशी येणार आहे, मग त्या दिवशी आम्ही त्यांचं मशीन तयार ठेवतो, येऊन त्यांनी गाडीमध्ये घेऊन जातो, जेणेकरून त्यांना गाडी भाडं कमी बसेल
0: होय
1: आणि
0: ना
1: आल्याबट्ट्याला त्यांचा वेळ वाया जाणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: आणि बुकिंग करण्यासाठी आम्ही काय त्यांच्याकडून ॲडव्हान्स किंवा हे काही अपेक्षा करू शकत नाही, कोणीही आम्हाला एका फोनवरती फक्त मशीन बुक करू शकतो.
0: छान, म्हणजे खूपच शेतकऱ्यांचा विचार केलाय तुम्ही खोलवर, म्हणजे त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून अगदी बारीक सारीक
1: हां बारीक
0: गोष्टींचं
1: सारीक
0: लक्ष
1: गोष्टींचं लक्ष
0: ठेवता.
1: ठेवलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि आमच्या कंपनीचं आम्ही असं एक आता 5-6 वर्षामध्ये बळकलेलं आहे की दिवाळीचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये जे कोणी शेतकरी मशीन घेतात
0: बर
1: त्यांना आम्ही गिफ्ट स्वरूपामध्ये वस्तू काहीतरी देतो.
0: अच्छा
1: आता ती वस्तू काय द्यायची तर मशीन पाठीमागं आमचा आता आम्ही बिझनेस केल्या म्हणतात थोडं तरी का होईना मी प्रॉफिट ठेवणारच, कारण माझंही घर आहे माझंही घर चाललं पाहिजे.
0: नक्कीच.
1: त्या आठवड्यामध्ये आम्ही काही 1 रुपया मिळवत नाही, ते जे मिळकतीचे जे पैसे असतात त्याचंच गिफ्ट स्वरूपात आम्ही शेतकऱ्यांना काही ना काही त्यांना उपयोगी पडेल अशी वस्तू देतो.
0: छान. बरोबर, सगळेच असा विचार ठेवतात असं नाही आहे, पण तुम्ही एवढे चांगले विचार ठेवून तुमची जी कंपनी आहे ती व्यवस्थित चालवत आहे. पण प्रशांत सर, मला सांगा की म्हणजे एक मशीन तयार करणं आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस सेट करणं, हा मधला जो गॅप होता तो कसा म्हणजे भरत निघाला? कारण अगदीच काय एकापासून तुम्ही हजारो मशीनकडे वळला नसाल,
1: नाही नाही
0: तो जो
1: तसं
0: कालावधी होता तो कसा
1: तसं
0: होता?
1: झालेलंच नाही ॲक्च्युली, असं कोणी एकदम वरती जाऊ
0: होय
1: शकत
0: ना,
1: नाही. आणि एवढं मशीनचे ऑर्डर किंवा हे येण्यासाठी बाकी लोकांचा पण सपोर्ट लागतोच,
0: नक्कीच.
1: शेतकरी आता एवढे शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोचलो आहे त्यामुळे ते येतात आणि त्यांच्यामुळे ही कंपनी चालेल, म्हणजे ह्या कंपनीला कुठेतरी त्यांचाही हातभार हा आहे, एकट्याने किंवा हे असं प्रयत्न कोणी होऊ शकतच नाही आहे. सुरुवातीला आमचं होतं कागलमध्ये वगैरे आम्ही सुरू केली होती कंपनी,
0: बर
1: भागीदारीमध्ये सुरुवातीला केली होती,
0: अच्छा.
1: पण असं झालं की आम्ही आहे कर्नाटकमधले, येणं जाणं रोज असायचं कोल्हापूरला. लॉकडाऊनचा काळ असा होता की जवळपास 6 महिने कर्नाटक महाराष्ट्र सीमा वगैरे बंद राहिली,
0: बंद
1: किंवा
0: झालं. हो
1: त्या
0: हो
1: भागात जायचं असेल तर RT-PCR रिपोर्ट
0: हो
1: पाहिजे, रिपोर्ट असल्याशिवाय सोडणार नाही हे करणार नाही असा एक तो काळ होता, आपण सगळ्यातून त्यातच
0: बरोबर.
1: गेलोय. ते संपल्यानंतर तोपर्यंत त्या 6 महिन्यामध्ये आमची जी टीम होती किंवा कामगार होते ते सगळे इकडे तिकडे झाले, प्रत्येकाच्याच म्हणजे परिस्थिती त्यावेळी वाईट होती,
0: होय ना.
1: तशामध्ये ती कंपनी आमची 6 महिने बंद झाली, आमचं जे ऑर्डर होते किंवा हे होते ते पण सगळे ऑटोमॅटिक थांबले. फोन येत होते आम्हाला मशीन लागणार आहेत करणार पण देणार कुठून,
0: पोहोचवणार
1: कारण
0: कसं?
1: बाहेरनं मटेरियल मागवायचं म्हटलं तरी सुद्धा मुश्किल होतं आणि सगळंच अवघड होऊन
0: होय
1: बसलं होतं.
0: ना.
1: मग ज्यावेळी लॉकडाऊन थोडं थोडं कमी झालं, सीमा भाग जसा ओपन व्हायला सुरू झाला तसं काय केलं आम्ही तिथं क्लोज करून तिथं लागणारी मशिनरी किंवा काय ते आमच्या पार्टनरांशी संगनमत करून त्यांना जे काही लागणार आहे किंवा मला जे काही लागणार आहे असं आम्ही घेतलं, घरी आलो. घरामध्ये एक दोन मशीन मी आणि माझी मिसेस मिळून आम्ही बनवत होतो, एक दोन मशीन बनवायचं ते द्यायचं, ते आलेले पैसे आणि परत थोडं मटेरियल आणायचं बनवायचं असं आम्ही सुरुवात केला. आणि महिन्याला एक तीन चार मशीन आम्ही घरच्या घरीच बनवून शेतकऱ्यांना देत होतो की बाबा
0: बर
1: आता मागायला तर लागले तर नाही कसं म्हणायचं, आपल्याकडे तर काही मनुष्यबळ नाही आहे काय नाही आहे, मग चला त्यापेक्षा स्वतः जोड्या मशीन, असं करत करत मग एखादा मेंबर घेतला दुसरा मेंबर घेतला. आणि हे काम करत असताना मग आमच्या घरातलेच आमचे साडू पण माझ्या सोबतीला आता आहेत, आजही आहेत, आणि त्यांनी पण आले चला तुम्ही करायला आलाय तर मी पण तुम्हाला सपोर्ट करतो असं म्हणून त्यांनी आले. आणि त्यांचा ह्यात शिवाचा वाटा म्हटला तरी हरकत नाही, कारण मी आज जरी बाहेर असलो कुठेही तरी पाठीमागं सांभाळायला एक घरचा माझा हक्काचा माणूस असा आहे.
0: नक्कीच.
1: हां
0: हो
1: मग
0: ना.
1: तिथून थोडं थोडं थोडं आम्ही एका दुसरा माणूस वाढवत वाढवत वाढवत आज इथेपर्यंत आलो.
0: मग आता तुमच्या कंपनीमध्ये किती लोक काम करतात, काय आहे?
1: आता 1-10 वर्कर आहेत माझ्याकडे.
0: बर छान. मग म्हणजे ही कडबा कुट्टी मोठ्या मशीन हे बनवण्यापाठीमागचा उद्देश तर तुमचा क्लिअर झाला की शेतकऱ्यांपर्यंत हे मशीन पोहोचावं, त्यांची शारीरिक जी कसरत आहे किंवा शारीरिक त्रास त्यांचा आहे तो थोडा कमी व्हावा या उद्देशानं तुम्ही हे बनवलं आणि तुम्हाला त्याचं नॉलेजही होतं. मग ह्याच्या व्यतिरिक्त आता शेतीला घेऊन आणखीन काही तुमचे प्लॅनिंग्स आहेत का? तुम्ही स्वतः एका शेतकरी कुटुंबातले आहात.
1: शेतीला धरून आता दूध शेतीला जोडपूरक व्यवसाय म्हटलं तर दूध व्यवसाय आहे. दूध व्यवसायासाठी जनावरांचं दूध काढणे यंत्र पण मार्केटमध्ये आहेत.
0: हो
1: मग आम्ही आता आगामी काळामध्ये ते पण मशीन बनवणार आहोत स्वतः, जेणेकरून त्याचा दर आणि त्याची क्वालिटी एक नंबर असावी. आणि त्याच्यासोबत ह्या कडबाखुट्टी मशीनमध्ये आम्ही थोडंसं लहान साईजमध्ये एक आता डेव्हलप केलेलं आहे. अजून मार्केटमध्ये आम्ही त्याचं पब्लिश केलेलं नाही आहे, फक्त बनवलेलं आहे, ट्रायल घेतलेलं आहे. ट्रायल घेऊन आता थोडंफार प्रोडक्शन करून आम्ही लाईनवरती त्याची पूरा ट्रायल घेणार आहोत. ट्रायल घेऊन आम्हाला काही किंवा त्यात प्रॉब्लेम वाटते किंवा हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर आम्ही ते शेतकऱ्यांच्या समोर सादर करणार. ते मशीन आम्ही असं बनवलं आहे की कोणी टू व्हीलर वरती सुद्धा घेऊन जाऊ शकेल किंवा कोण कार गाडी घेऊन आलं तर घेऊन जाऊ शकेल. आताचे जे कडबाकुटी मशीन आहे तुम्ही विदाऊट कमर्शियल व्हेकल घेऊन जाऊ शकत नाही, भाडं वगैरे जास्त पडते. मग ते जे लांबचे गिरायक आहेत, आमच्यापासून थोडं लांबचं अंतर आहे, त्यांना ही समस्या आहे की बाबा नाही एकच मशीन पाहिजे, पण जाणं येणं भाडंच त्या मशीनपेक्षा जास्त होत. असा जो काही एक प्रॉब्लेम आहे तो त्यातून कुठेतरी कमी व्हावा हा त्याच्या मागचा हेतू आहे.
0: मग तेही तसंच काम करेल जे मोठं मशीन करतं?
1: हा तसंच काम करेल.
0: अच्छा अच्छा अच्छा.
1: फक्त आता आहे मार्केटमध्ये परदेशी बनावटीचं, त्यामध्ये थोडी किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम आहेत. आता चालूचं जे आमचं मशीन आहे त्या मशीनच्या कॅपॅसिटीच्या मानानं ते काम करत नाही, छोटं असल्यामुळं त्याची कॅपॅसिटी कमी आहे. त्यामध्ये मोटर जळणं किंवा हे होणं हा प्रकार थोडासा जास्त आहे. तो सगळा प्रॉब्लेम वगैरे आम्ही सॉल्व करून एक नवीनच मशीन असं बनवा की त्याच्यामध्ये झिरो डिफेक्ट असावा. आणि एवढ्या लांबून जरी कोण शेतकरी असला तर ते रिपेअर करायचं असलं हे करायचं असलं त्याला यायचं झालं तरी पण मुश्किल आहे.
0: होय ना.
1: आणि आम्ही हे असं लहान साईजमध्ये कमी वेटमध्ये बनवत आहे, ज्यामुळे त्याला ट्रान्सपोर्टेशनला सोपं होईल.
0: नक्कीच. मग हे जे मशीन आता तुमच्याकडे घेतलं समजा त्याला काही प्रॉब्लेम आले तर त्याची सर्व्हिस मग तुमच्याकडेच भेटते की कुठेही ते करू शकता?
1: नाही, त्याला असं सर्व्हिस येण्याजोगं जास्त काही आम्ही मुळातच ठेवलेलं नाही आहे.
0: बरं, छान.
1: आणि समजा किरकोळ काही आलं तरी आता अँड्रॉइड फोन वगैरे प्रत्येकाकडे आहेत, कुठेतरी नट किंवा काहीतरी लूज झालेलं असते, पण शेतकरी असल्यामुळे त्याला माहीत होत नाही बंद पडलंय किंवा चालत नाही आहे असा असा प्रॉब्लेम आहे. आम्ही त्यांना फोटो किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना माहिती सांगतोय, तिथल्या तिथं त्यांच्या हातूनच एक दोन मिनिटाचं काम असेल तर लगेच मशीन चालू होतं. फार मेजर प्रॉब्लेम असेल तर मग आमच्या कंपनीचा मेंबर जाऊन तिथं रिपेअर
0: करून येतो. अच्छा, ओके. म्हणजे अगदी घरच्या घरी सुद्धा हे म्हणजे त्यांचं ते करू शकतात, एवढे मायनर प्रॉब्लेम असतील झाले तर होतील असं. ह्याची म्हणजे शेतकऱ्यांनी वापरताना काही विशेष काळजी घ्यावी लागते?
1: काळजी म्हणजे कसं आहे, आता मशीन आहे म्हटलं तर तिथं रिस्की हालीच, थोडस वापरताना आपण तिथं लक्ष देऊन वापरायला पाहिजे. ह्याच्या आधी पण मशीन आता इतरांचे पण आहेत, आमचे पण आहेत, पण त्याला कसं आहे वैरण जिथून आम्ही फीड करतो त्या भागामध्ये रोलर आहेत आणि स्प्रिंग आहे की जे कंटिन्यू चारा आत ओढण्याचं काम करतात. त्याला असं समजत नाही की बाबा ही वैरणच आहे, ही काठी आहे किंवा हात आहे ते आहे. तिथं हात न घालता फक्त तुम्ही वैरण थोडंसं सरकवून पुढं दिलं तर तिथून पुढचं ते आपोआप खेचते. पण काही लोक काय करतात असंच त्याच्यावर हात ठेवून त्या वैरणच्या रोलरपर्यंत हात नेतात. चुकून जर तिथं हात सापडला
0: बरोबर
1: तर ते हात पण कट होऊ शकतो त्यामध्ये.
0: होय ना.
1: त्यामध्ये ते थोडस लांब राहूनच त्याला वैरण फीड करायचं. एकदा त्याच्या तोंडामध्ये वैरण सापडली की परत दुसरी वैरण घेण्यासाठी आपण जायचं, त्याला काही असं ढकलावं लागत नाही किंवा काही
0: थांबावं लागत नाही.
1: हा, ऍटो फीड आहे ते आपोआप आत घेतात. तेवढी काळजी घ्यायला लागते. किंवा एखाद्या वेळी त्यांनी ब्लेड धार वगैरे लावायला लागते, त्यावेळी ब्लेड धार लावायला काढत असताना ते मोटर वगैरे असेल तर त्याचं कनेक्शन वगैरे बंद आहे का हे बघूनच करायला पाहिजे. किंवा एखाद्या वेळी काय झालेलं असते, लाईट गेलेली असते, बटन चालू असतं आणि ह्यानी कुठं ब्लेडला वगैरे हात लावायला गेले त्यावेळी अचानक जर लाईट आली तरी पण हाताला वगैरे जाऊ शकते.
0: म्हणजे ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे मशीन वापरताना.
1: हा,
0: मग मशीनला असतं म्हणजे थोड्या दिवसांनी आपण आता घरी शिलाई मशीन वगैरे वापरतो, मग त्याला थोडस ऑइलिंग वगैरे थोड्या थोड्या दिवसांनी असं घरच्या घरी काळजी म्हणून करावं लागतं, मग असं काही याचं असतं?
1: हा हो असतं. याला पण गिअरला ऑइल वगैरे घालायला पाहिजे, बेरिंग वगैरे असतात तिथं ऑइलिंग वगैरे करायला लागते. ते आम्ही मशीन घेतेवेळी तिथं आम्ही त्यांना पूर्ण कुठं कुठं ऑइल घालायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्याची माहिती पूर्णपणे देतो कंपनीमध्ये.
0: छान. मग शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं सर, तर शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची शेती करावी याबद्दल आपण काही मार्गदर्शन करू शकतो? म्हणजे आता सगळे म्हणतात की सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे, पण उत्पन्नाचा जर किंवा व्यवसाय म्हणून जर आपण शेती करत असू तर थोडंसं उत्पन्न आपलं वाढण्यासाठी शेतकरी रासायनिक शेती करतात, म्हणजे तिथं जरासं लवकर उगतं किंवा जास्त प्रमाणात आपल्याला पीक मिळतं असं आहे, पण आरोग्याच्या दृष्टीनं बघितलं तर सेंद्रिय शेती ही उत्तम आहे.
1: उत्तमच आहे.
0: तर त्या दृष्टिकोनातून
1: खताचं कसं आहे, वापर होऊ दे, पण त्याला थोडंसं प्रमाण बाळगून केलं पाहिजे. सवाल आता सध्या कसं आहे की भरभर पीक येऊ दे असं म्हणून त्या औषधावरती जरी प्रमाण काही दिलेलं असेल तरी त्या प्रमाणापेक्षा जास्त वापरून सुद्धा शेती करणारे आहेत. आता आम्ही भाजीपाला वगैरे खातो त्याच्यावर तरी एवढं औषध आहे की
0: होय ना.
1: त्याच्यामुळे कर्करोग हे ते नसं आता भयानक प्रमाण वाढत आहे. किंवा आपलं आयुष्यमान सुद्धा आता कमी होत आहे. आता कोण जरी म्हटलं 70-80 वर्षापर्यंत असं तर नाहीच आहे, 50-60 वर्ष झालं की त्याचं त्याच्याकडे बघितलं की असं वाटतं की हा बाबा 70-80 माणूस आहे की काय. तर हा शरीरावर परिणाम जो होतोय तो त्या औषधांच्यामुळे.
0: मग त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगू शेतकऱ्यांना?
1: सेंद्रिय शेती ही केलीच पाहिजे, औषधाचा प्रमाण हा थोडा असला पाहिजे, जास्त नको.
0: मग दुग्ध व्यवसायाकडे जर वळायचं असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्याचं काय माहिती
1: त्याचं काही एवढं
0: नाही?
1: जास्त माहित नाही आहे, कारण माझ्याकडे म्हशी आहेत, मी सुद्धा म्हशी पालन वगैरे करतो, माझ्या 2 म्हशी आहेत. पण एवढा असं दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर 1, 2 किंवा 4 म्हशी असं बाळगून चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे. 1 10 म्हशी 15 म्हशी असं असेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळमध्ये त्यामध्ये एंगेज होता. ते सोडून तुम्ही दुसरं काम करायचं म्हटलं तर ते शक्य नाही आहे.
0: मग असं काय आहे का की जे दुग्ध व्यवसाय करतात तेच हे कडबाकुटीचं मशीन वापरू शकतात, कारण त्यांना जास्त प्रमाणात चारा म्हशींना किंवा गुरांना
1: ह्या
0: द्यावा
1: ह्या मशीन
0: लागतो?
1: मध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत,
0: बर
1: लहान शेतकऱ्यासाठी मोठ्या शेतकऱ्यासाठी असं वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्यामध्ये.
0: बर
1: इव्हन तुम्ही ट्रॅक्टर वरती सुद्धा वापरू शकता असंही मशीन आहे. आता बाहेर तयार आता कडबाकुट्टी वगैरे एकेकांना मिळते, ज्यांचा घरचा कडबा नाही आहे तर त्यांना बोधवरती असे मिळतात,
0: हो हो
1: विकत मिळते. ती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कुट्टी करायचं असेल तर ह्या लहान मशीनवरती शक्य नाही.
0: बरोबर.
1: त्यासाठी मशीन सुद्धा मोठं लागते. ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन वगैरे मिळतात जे कमर्शियल म्हणून सुद्धा वापरतात, की मोठ्या प्रमाणात बाहेरनं कडबा वगैरे विकत घ्यायचा, कुट्टी करून बोध करून ठेवायचं, किंवा वल्ला चारा जो असतोय तो कुट्टी करून सॅलेज वगैरे करून बॅग भरून ठेवतात. आपण त्याला मुरघास म्हणतोय. जसं की आपल्या जेवणाच्या ताटामध्ये लोणचं असतं, आम्ही आंबे मुरवत ठेवून त्यांना लोणचं म्हणून वापरतो, तसंच जनावरांच्यासाठी वल्ला चारा आहे तो बॅगमध्ये पॅक करून मुरवत ठेवला जातो.
0: बर.
1: मुरवत ठेवल्यानंतर त्याची क्वालिटी आणि चव ही बदलते आणि ती खातात चांगल्या पद्धतीनं. मुरघास म्हणतात त्याला.
0: बहुतेक ते मक्याच्या पिकाचं करतात
1: मक्याचं
0: जास्त?
1: नाही नाही मक्याचंही करतात आणि इतर पिकाचंही करतात.
0: करतात. अच्छा अच्छा. म्हणजे ते मी एकट्यांच्या शेतावरती बघितलं होतं, त्या मोठ्या अशा काळ्या कलरच्या
1: हा
0: बॅग
1: मध्ये भरून म्हणजे पूर्ण हवा वगैरे कसंही जाऊ नये असं पॅक करून ठेवतात. पॅक करून नंतर ज्यावेळी थोड्या कालावधीनंतर ते उघडलं की जनावरांना द्यायला सुरू करतात.
0: मग इतक्या दिवसापाठीमागची शेती सर, आणि आता शेतीमध्ये होणारे बदल याबद्दल आपण काय सांगू शकतो?
1: याच्या मागे म्हटलं तर पाण्याची पण याच्या आधी कमतरता होती, प्रत्येकाकडे पाणी आहेच असं काही नाही आहे. पण आता जवळपास बघितलं तर नदीपासून पाईपलाईन हे वगैरे करून जवळपास सगळ्यांच्याकडे पाण्याची सोय आहे. माळ भाव वगैरे जरी बघितला तरी तिथेही पाण्याची सोय उपलब्ध करून झालेली आहे त्याबद्दल. आणि माळमध्ये सुद्धा ऊस वगैरे अशा पिकाचं उत्पादन घेत आहेत लोक,
0: म्हणजे तो बदल झाला.
1: हा तो बदल झालेला आहे.
0: मग सर तुम्ही जे आता हे कंपनी सुरू केलीत किंवा मशीन बनवायला सुरुवात केलीत, मग घरच्यांचा सपोर्ट तरी सुरुवातीला तुम्हाला मिळाला असं म्हटलं, पण असं कोणाचा विरोध झाला काय की तू हे काय बनवतोयस किंवा तुला कशाला हवंय, नोकरी कर एखादी, असं काय?
1: नाही नाही असा विरोध काही झालेलाच नाही आहे. पर उलट असं झालेलं आहे की नाही हा करतोय तस कर, फक्त जपून कर. मार्केट आता कसं प्रत्येकांना माहिती आहे की बिझनेस म्हणलं की त्यामध्ये रिस्क ही आलीच, वरही जाऊ शकतं खालीही जाऊ शकतं. पण आम्ही जे करतोय त्या कामावरती माझा स्वतःचा विश्वास आहे की बाबा नाही आपण काही चुकीचं करत नाही आहे आणि कोणाचं नुकसान तर करून काही करतच नाही आहे. त्यामुळं हे ह्यात नुकसान किंवा हे असं होईल असं सुरुवातीपासूनच निगेटिव्ह असा काही विचार माझ्या मनात आलेलाच नाही आणि आजही त्याप्रमाणेच चालू आहे.
0: छान. मग तुमच्यासारखे अनेक युवा असतील ज्यांना बिझनेस करायचा असतो पण काही मार्ग सापडत नसतात किंवा काही फायनान्शियली सपोर्ट भेटत नसतो किंवा एखादे म्हणजे काहीतरी चालू करतात आणि मग ते बंद पडतं आणि मग ते वेगळा विचार करतात, तर अशा युवा पिढीला आपण काय सांगू?
1: नाही चालू करतात आणि बंद पडतात याच्यामध्ये कारण आहेत. कसं आहे आता दुसरा कोणतरी काहीतरी करतोय म्हणून आपणही करावं अशा पद्धतीने जे बिझनेस चालू केलेले असतात ना ते जास्त करून बंद पडतात, कारण त्यांना ते चालू करणे किंवा ते तो कसा करतोय हे बघून करणे एवढंच माहिती असते. त्यामध्ये समजा जर काही प्रॉब्लेम आले तर त्यातून बाहेर कसं पडायचं याचं नॉलेज नसल्यामुळे ते बंद पडतात. त्यामुळे दुसऱ्याने कोणी सांगून आपण करण्यापेक्षा आपल्या स्वतःला कुठल्या गोष्टीमधलं जास्त नॉलेज आहे असं बघून जर एखादं काम केलं तर ते सक्सेस होऊ शकतं. एखाद्याला एका गोष्टीची आवड असते, त्या गोष्टीची आवडी निवडी बघून आणि ज्या गोष्टीमध्ये आवड असेल तर त्याच्यासाठी सवड पण निघते म्हणतात. हा असं जास्त वेळ त्या कामासाठी तो माणूस देऊ शकतो किंवा वडिलांनी

0: झटक्यात एका वर्षामध्ये तिप्पट चोपट प्रॉफिट मिळवाल असं जे असतंय त्याच्या खोलवर जाऊन थोडासा अभ्यास करून मगच त्यामध्ये हात घातलेला बरा, हे माझं वैयक्तिक मत आहे.
1: नक्कीच नक्कीच, कुठल्याही गोष्टीचा आपण खोलवर विचार करून अभ्यास करूनच मग त्या गोष्टीमध्ये उतरावं, मग पुढे जाऊन आपल्याला जास्तीचा त्रास होणार नाही.
0: हां
1: अर्थात बिझनेस म्हटलं की चढउतार हे असणारच, पण ते दोन्ही गोष्टी म्हणजे आपल्या अभ्यासात ठेवूनच आपण याच्यामध्ये उतरावं.
0: हां
1: बरोबर सर, खूप छान माहिती आपण दिलीत आपल्या कडबाकुटी मशीनबद्दलची आणि शेतकऱ्यांबद्दलची जी तुमची कळकळ आहे तीही आपल्याला तुमच्याबरोबर बोलून जाणवली, आणि तुम्ही वेळ काढून इकडे आलात आणि या सगळ्या गोष्टी आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात त्यासाठी थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण प्रशांत पाटील यांना ऐकत होतो, ज्यांनी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असं एक मशीन बनवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम ते करतं, खूप इझी होतं शेतकऱ्यांसाठी, आणि त्यासोबत सेंद्रिय शेतीचं महत्त्व किती आहे आणि ते कोणत्या पद्धतीची शेती करतात त्याबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका, नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: ಇದುವರೆಗೂ ಕೇಳಿದ್ರಿ KLE ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇದು KLE ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಪ್ರಸ್ತುತಿ. ಈಗ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ, ಇದು 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन.

अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमाअंतर्गत रोशनी हुंद्रे आणि प्रोफेसर मनीषा नाडगौडा यांना ऐकणार आहोत. त्यांच्याच लेखनातील आणि त्यांच्याच आवाजातील कविता आज त्या आपल्यासमोर सादर करत आहेत. तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार मनीषा, प्रथम 90.4 FM KLE कणसूच्या सर्व टीमला आणि श्रोतेवर्गाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण आम्हास या कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला खूपच आनंद होत आहे. खरं सांगायचं तर आमच्या कलेला वाव देऊन नेहमी प्रोत्साहित करत असता तुम्ही. प्रत्येकामध्ये एक कला दडलेली असते, फक्त ती छंदाच्या स्वरूपात जोपासली की तिचं सोनं होतं. मला वाटतं प्रत्येक स्त्रीने आपल्या कलागुणांना ओळखून एक तरी छंद जोपासला पाहिजे. तर आज आम्ही पुन्हा एकदा आपल्या समोर आमच्या कवितांची मेजवानी घेऊन येत आहोत. मी रोशनी हुंद्रे, कवयित्री, लेखिका. माझ्या सोबत आहेत माझी मैत्रीण मनीषा. मनीषा, आपली ओळख करून देता का?
2: हो ना. नमस्ते मनीषा, आणि वेणुध्वनीला सुद्धा नमस्ते, आणि सर्व श्रोते वर्गांना नमस्ते. आणि मी प्राध्यापिका मनीषा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व श्रोत्यांना 90.4 FM ला. आणि आज खरंच एक खुमासदार मेजवानी कवितांची आम्ही इथे घेऊन येत आहोत, मी आणि माझी मैत्रीण रोशनी हुंद्रे. गेले 22 वर्ष मी प्राध्यापिका म्हणून काम करते डॉक्टर बी डी दत्ती शिक्षा महाविद्यालयात. आणि आम्ही दोघी 7-8 वर्ष झाली मैत्रिणी आहोत, आणि त्या अनुषंगाने आम्ही दोघी इथे आलो आहोत. तर सर्वांना नमस्कार करून आम्ही आमचा कार्यक्रम सुरू करतो.
1: खरं सांगायचं तर मनीषा, प्रत्येक स्त्रीने मला वाटतं एकतरी छंद जोपासायला हवा, जसं मगाशी मी म्हटलं तसं.
2: खरं.
1: आणि कसं आहे की आता तुम्ही सुद्धा आहात, मी आहे, आता आम्ही 40 क्रॉस केलेली आहे. आणि 40 नंतर कसं असतात की आपल्याला थोडेसे हार्मोन इनबॅलन्स होतात.
2: हो ना.
1: आणि काहीतरी तब्येती बिघड होतं, काही लोक म्हणतात की काय विचित्र वागती आहे, पण ते हार्मोन्स आपले बदललेले असतात आणि त्यामुळे कधी कधी चिडचिड होते. हे मला वाटतं हे प्रत्येक स्त्री या फेज मधनं जात असेलच.
2: हो, आता आपण जातो तसं प्रत्येक फेज मधनं.
1: पण त्याला औषध नाहीये. त्याला एकच औषध आहे की तुम्ही कुठंतरी व्यस्त राहा, आपले छंद जोपासा, आपल्या मैत्रिणींसोबत वेळ घालवा. आणि मी तरी माझा छंद जोपासला आहे, कारण मला लिहायला आवडतं. आणि एक तुला माहितीच आहे की मी एक क्लासिकल डान्सर सुद्धा आहे, त्यामुळे कधी कधी मी लहान मुलांचे डान्स सुद्धा कोरिओग्राफ करते. आणि या सगळ्या ह्याच्यातून माझं मन रमतं, हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे कसं आहे तब्येतीचे त्रास हे खूप कमी होतात. हे एकच रामबाण औषध आहे असं वाटतं मला, की मैत्रिणीतून आपला वेळ घालवणं, आपला छंद जोपासणं. आणि आज आपला छंद हा आपल्या लिखित स्वरूपात आम्ही इथं आज सगळ्यांसाठी सादर करणार आहोत आपल्या कवितेतून. आणि तुला माहिती आहे की सगळे म्हणतात की आम्ही, तू आहेस, तू नोकरी करतेस आणि तू दिवसभर बिझी असतेस, त्या नोकरीच्या ह्याच्यातून तू घरच्या जबाबदाऱ्या पार पडतेस, सगळं करत आपला संसार जो आहे तो अगदी छान उत्तमरित्या तू म्हणजे घेऊन चालली आहेस. पण काही मला गोष्टी खटकतात की काही गृहिणी आहेत त्या घरामध्ये काम करत असतात.
2: हो ना.
1: त्यावेळा त्यांना असं म्हटलं जातं की ती काय करते, दिवसभर घरात काय करते.
2: हो, हे हा प्रश्न कायम असतो घरात असणाऱ्या गृहिणींना
1: असतो.
2: पण त्याबद्दल तुमची कविता आहे का आता तुझी?
1: आता मला, तुला माहितीच आहे माझी कविता ही सर्वात जास्त स्त्रीप्रधानच गोष्टींवरती अवलंबून असते. आणखी एक सांगायचं म्हणजे की तू नोकरी करतेस, तुला पगार मिळतो, त्याचा मोबदला मिळतो, पण 24 तासंतास जी गृहिणी घरामध्ये राबत असते तिला मात्र याचा मोबदला मिळतो का? त्यावरतीच माझी मी पहिली कविता घेते. माझ्या कवितेचं नाव आहे बिन पगारी. अंगणातल्या सड्याने रेखाटते कर्तव्याची रेघ, अंगणातल्या सड्याने रेखाटते कर्तव्याची रेघ, सूर्यनारायणासोबत होते सुरू तिच्या कामाची वेळ. वाफाळलेल्या चहासोबत थोडी घेते बसून, वाफाळलेल्या चहासोबत थोडी घेते बसून, दिनचर्येचा ठरवून बेत सुरुवात करते हसून.
2: वा.
1: खोचलेला पदर असो वा बांधलेली ओढणी, खोचलेला पदर असो वा बांधलेली ओढणी, दिवसभराच्या कामासाठी सज्ज होते रागिणी.
2: वा वा.
1: चूल असो वा गॅस, चूल असो वा गॅस, तडतड फोडणीचा वास, प्रत्येकाच्या चवीरेवीची आवड जपते ती खास. स्वयंपाकाच्या विरामानंतर मुलाबाळांचे पाढे, स्वयंपाकाच्या विरामानंतर मुलाबाळांचे पाढे, वेळेत शाळेची हजेरी, गाते संसाराचे गाणे.
2: वा वा.
1: धुन्या बांड्याचा पसाऱ्याचा केवढा मोठा हा डोंगर, धुन्या बांड्याचा पसाऱ्याचा केवढा मोठा हा डोंगर, प्रत्येक पडाव पार करत आखते ती नवी धोरण, दुपारच्या जेवणासाठी वाट पाहते ती सख्याची, दुपारच्या जेवणासाठी वाट पाहते ती सख्याची, क्षणभर विश्रांतीची तिची आस असते छोटीशी।
2: वा वा,
1: एक प्रहरानंतर पुन्हा पाडे 55, एक प्रहरानंतर पुन्हा पाडे 55, रात्रीच्या जेवणासाठी ताटात पंच पकवान, शेवटी जाताना आवरते सारा ओटा, शेवटी जाताना आवरते सारा ओटा, मोकळा श्वास घेत स्वप्नांचा करते साठा। तिच्या श्रमाची वेळ नसते ठरलेली,
2: हो ना,
1: तिच्या श्रमाची वेळ नसते ठरलेली, तासन तास 24 तास घड्याळानेही सात असते सोडलेली। बिन पगारी कामाचा तिला कधीच नाही मिळत मोबदला, बिन पगारी कामाचा तिला कधीच नाही मिळत मोबदला, तिच्यासाठी कामगार दिन कधीच नसतो वेगळा, तिच्यासाठी कामगार दिन कधीच नसतो वेगळा।
2: वा वा वा वा, मग छान कविता रोशनी, बिन पगारी ही कविता। आणि मी प्राध्यापिका म्हणून काम करते, तुम्ही प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करता, आपल्याला मोबदला मिळतो, पण स्त्रीची ही एक बाजू झाली, पण दुसरी बाजू समाजातील वास्तव आपण जेव्हा बघतो तेव्हा खरंच काहीतरी सामाज किंवा समाज प्रबोधन करण्याची इच्छा जागृत होते। आणि बिनपगारी काम तर आपण करतो, घरात करतो, बाहेर करतो, आणि हे सर्व निभावत असताना आम्हाला असे एक वाटते की समाजाचं प्रबोधन कुठून तरी कवितेतून व्हायला पाहिजे।
1: खरंच आहे, आता बघा कामगार दिनासाठी कामगार दिन साजरा केला जातो, असे भरपूर दिवस साजरे केले जातात। हा, गृहिणीला एकच दिवस महिला दिन साजरा करून उपयोग नाही, पण मी म्हणते महिला दिन साजरा करण्यापेक्षा रोज तिचा मान ठेवा, सन्मान ठेवा। कारण तुम्हाला माहिती आहे की आज परिस्थिती अशी आहे की किती ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, आणि आपल्या कवितेतूनच आपण या गोष्टी मांडू शकतो। आणि मला वाटते की आपली एक का ला उत्तर आहे, का म्हटलं ही कविता आपली एक आहे, मला वाटतं की तुम्ही ती आता सादर करावी।
2: ओके, खरंच आहे रोशनी, का ला उत्तर मिळेल का, का निर्भया, का श्रद्धा, का चिमुरड्या, का त्यांचे अंतर्नाद घुमतात कानी, विकृतीचं वयाचं कारण काच उत्तर का, सबलीकरण, महिला सुरक्षितता अनुत्तरित का, पुरुषा मागे उभी स्त्री फक्त भाषणात का जय जयकार सन्मान तिचा महिला दिवशी, अन वासनांची शिकार मात्र का रोजच, का रोजच, मग आवाज उठतो, प्रश्न उठतात तिच्या चारित्र्यावर, ती अशी अंती तशी, पुरुष आपला नामोनिराळाच, पुरुष आपला नामोनिराळाच, मानसिक शारीरिक त्रास रोजचा तो वेगळाच, ती सहनशील, ती कणखर, तीच आई, तीच बहीण, तीच सखी, मग अत्याचार का तिलाही दुय्यम दर्जाची वागणूक, नको नको तिला देऊ यातना, बलात्कार या शब्दास खोडून टाकू आज, बलात्कार या शब्दास खोडून टाकू आज, आज सोसून टाकीचे घाव परत उभी हसून स्वागत करते सर्वांचे, आज सोसून टाकीचे घाव परत उभी हसून स्वागत करते सर्वांचे, जात्यावर ती भांगलणीस ती, आकाशात ती, सैपाघरात ती, कुठे नाहीस तू ग, कुठे नाहीस तू, पण का तुझ्यावरील अत्याचार नाही संपत, पण का तुझ्यावरील अत्याचार नाही संपत, या काला उत्तर कधी मिळेल का, या काला उत्तर कधी मिळेल का।
1: खरं सांगायचं तर ही कविता ऐकून मनाला भिडणारी कविता आहे, आणि मीही अजून तेच उत्तर शोधत आहे, का, म्हणजे प्रत्येक वेळी स्त्रीच का बळी पडते का। आणि अशा वेळेला काही प्रसंग आठवतात, तुम्हाला म्हणजे ध्यानात असेल की मागच्या वेळी मणिपूरमध्ये एक घटना घडली होती।
2: हो हो, आहे आहे, लक्षात आहे की एक वर्ष दोन वर्ष होऊन गेली,
1: क्रूर कृत्य होतं ते, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही। म्हणजे आता आपण जे म्हणतो की 21व्या शतकात आपण पदार्पण केलेलं आहे, सगळं आहे, पण कलियुग म्हणतात ना ते घोर कलियुग असं वाटतं मला। आणि तो प्रसंग आठवला ना तर मला महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरांचा
2: प्रसंग
1: आठवतो, आणि
2: कृष्ण तिथे होता,
1: आणि त्यावेळेस कृष्ण तरी तिथे आला होता, पण ह्यावेळेस कोणी आलं नाही। आणि याच अनुषंगाने मला हे कवितेतून मांडायचं होतं, आणि तुम्हाला माहितीच असेल,
2: मला माहिती आहे तुमची ती कविता कलिका
1: कालिका रूपी
2: ही कविता तुमची खूप सुंदर आहे। आणि तिथं तुम्ही जसं म्हटलं की द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा कृष्ण आला होता, पण इथे कोणी आलं नाही, आणि ते तो जो प्रसंग आहे तो आता काळा आड गेला, पडद्या आड गेला असं मला वाटतं।
1: फक्त माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा आपण एखादी कविता लिहितो ती समोरच्या मनाला भिडली पाहिजे, आणि यातून काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे, समाजामध्ये बदल घडले पाहिजेत. आणि यासाठीच ही माझी कालिकारूपी कविता आहे. अंगी अंगी अवयवांची वस्त्रे गेली हरून, अंगी अंगी अवयवांची वस्त्रे गेली हरून, नरभक्षक लांडग्यांनी शिकार केली ठरून. वार करूनी वारी केली स्त्री जन्माच्या उदरी, वार करूनी वारी केली स्त्री जन्माच्या उदरी, कालचक्र पुन्हा फिरून आले पुन्हा लज्जित झाली धरणी. धर्मयुद्धाचे पुन्हा फासे पाडिले, धर्मयुद्धाचे पुन्हा फासे पाडिले, द्रौपदीस पुन्हा डावी मांडिले, फरक इतुकासा यावेळी कृष्णानेही येणे टाळले. कर्मकांडांच्या कुरुक्षेत्री, कर्मकांडांच्या कुरुक्षेत्री प्यादे सारेच भक्षक जाहले, कर्मकांडांच्या कुरुक्षेत्री प्यादे सारेच भक्षक जाहले, गीतेच्या अध्यायाचे पान शेवटचे रितेच राहिले. इति मम म्हणत सारे, आता तेच चाललंय सगळे आपलंच खरं म्हणतात. इति मम म्हणत सारे नीच निशब्द स्वार्थी, इते सत्ताधीशच बनले या रथाचे सारथी. नको मज वस्त्रे अंगी, नको मज वस्त्रे अंगी मार्मिकतेची सहानुभूतीची, नकोच मज उपदेशे त्यागाची बलिदानाची. नकोच मज आता स्त्री जन्माचे मिथ्या सात्वन, नकोच मज आता स्त्री जन्माचे मिथ्या सात्वन, नकोच मज आता नामर्दांचे दुर्बळ पाठबळ. निर्वस्त राहू दे शरीर माझे, निर्वस्त्र राहू दे शरीर माझे, रौद्र कालिका रूपी भस्म होऊ दे पिशाच दानव, नरचांडाळांची देईन मी आहुती, नरचांडाळांची देईन मी आहुती. आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपलं कालिका रूप धारण केलं पाहिजेत. आणि मी म्हणते की का, म्हणजे आबरू ही फक्त स्त्रीलाच असते, म्हणजे काही झालं की स्त्रीचीच आबरू जाते, तर नाही, स्त्रीनं कालिकारूपी झालं पाहिजे,
2: झालं पाहिजे, झालं पाहिजे. आणि या का जी माझी कविता होती त्याला बहुतेक मला उत्तर मिळालं असं वाटतं की दुर्गा रूप, कालिका रूप, महिषासुर मर्दिनी आम्हाला बनलं पाहिजे. या नराधमांना जेव्हा ते अत्याचार करतात तेव्हा आई, बहिणी, सखी, बायको त्यांना आठवत नाहीत का असं वाटतं. आणि ज्या आईने 9 महिने आपल्या उदरात वाढवलेलं असतं तिचं ऋण अशा तऱ्हेने फेडतात का हे अत्याचारी, असं मला वाटतं. म्हणून आईचं किती पाठबळ असतं हे मला इथं सांगावंसारखं वाटतं.
1: तुम्ही म्हणतात असं की या नराधमांना म्हणजे दुसऱ्या परस्त्रीमध्ये आपली आई दिसते की नाही, पण आज जी परिस्थिती आहे की स्वतःच्या आईला सुद्धा वृद्धाश्रमात धाडलं जातं हे तुम्हाला माहितीच आहे.
2: माहिती आहे, माहिती आहे, हो.
1: आणि तुम्ही त्यावर कविता सुद्धा केलेली आहे मला माहिती आहे. मग जर असंच चालत असेल तर मग आई 9 महिने तिचं ऋण फेडायचं कसं? 9 महिने तिनं जिला उदरात ठेवलेलं आहे, आपल्या मुलाला रक्ताचं पाणी करून वाढवलेलं आहे, त्या आईलाच जर वृद्धाश्रमात धाडत असतील तर सारच व्यर्थ आहे ना. मला वाटतं की तुम्ही ती कविता एकदा ऐकवावी.
2: हा, म्हणजे संस्कार, संस्कृती, मूल्य यांचा ऱ्हास कसा होत आहे. आई जी 9 महिने आपल्या उदरात ठेवून मुलांना वाढवते पण मुलं कशी समाजात निघतात यासाठी माझी हे कविता आई. शब्दातच एक वेगळा आभास, शब्दातच एक वेगळा आभास, माझ्या जन्मासाठी प्रार्थना केल्यास 9 महिने माझ्या काळजीत जीवाचे रान करून घेतलंस. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा तुला स्वर्ग गाठल्याचा आनंद मिळाला, मनात हृदयात तू मला साठवलंस, मातृत्वाने स्वतःला हरवून घेतलंस, काळजासाठी का लावून कितीतरी नजरा वाचवल्यास, मीठ मिरची ओवाळलंस, रात्र रात्र जागून अंगाई म्हटलीस, बघून मला एक समाधान मानलंस, आईची ओळख पटवलीस, लहान मोठ्यात कसं वागावं शिकवलंस ग, वर्तमान भविष्याची ओळख करून दिलीस, घर परिवार समाजात मान दिलास, जगाची रीत भात उणीवा भागविलास, शाळा महाविद्यालयात उच्च शिक्षण दिलंस, लग्न नोकरी घराला घरपण सर्व काही सोसून मला तू उभं केलंस, मला तू उभं केलंस, पण मला वाटतं उत्तर अधुरच राहिलं, अधुरच राहिलं. आई मी तुला काय दिलं, आई मी तुला काय दिलं.
1: खरंच मनीषा, आपण आईला काय दिलं? कारण हे असं ऋण आहे ना ते आपण कधीच फेडू शकत
2: नाही.
1: आणि प्रत्येक, आता तुम्ही, मी म्हणते की प्रत्येक स्त्रीला 2 घरं केलेली आहेत, एक माहेर एक सासर.
2: खरं आहे.
1: आणि एक मुलगी जेव्हा तिची पाठवणी केली जाते सासरी, तेव्हा सगळं आपलं घरदार सोडून, आपल्या आई वडिलांना सोडून ती सासरी जाते. पण दिलेल्या घरी म्हणजे सासरी तिला हक्काचं माणूस मिळतं, तिच्यासाठी परकं असतं ते घर, पण हक्काचं माणूस मिळतं. आणि जर ते हक्काचं माणूस प्रेम करणारं असेल तर आईची किंवा वडिलांची उणीवही भासत नाही.
2: खरं आहे, खरं आहे.
1: मी म्हणते की आपला सखा. आणि मला सांगायला अभिमान वाटतो म्हणजे की मला जो सखा मिळालाय तो खरंच त्याचं प्रेम म्हणजे ना प्रेमापलीकडे प्रेम आहे त्याचं. आणि तुम्हाला माहितीच असेल
2: हो तुमची ती कविता आहे प्रेमापलीकडे, म्हणजे तुम्ही तिथं माहेर सासर म्हणजे जेव्हा माहेरून आईच्या कुशीतून आपण नवऱ्याच्या कुशीत जातो किंवा सासरी जातो तेव्हा आपण आपल्यावर कसं वाटेल आपल्याला यावर तुमची ती कविता आहे प्रेमापलीकडे. आणि ती तुम्ही आता घ्यावी असं मला वाटतं.
1: हो घेते, कारण शक्यतो माझ्या तुम्हाला माहितीत की कविता सगळ्या ह्या विद्रोही कविता किंवा माझी वास्तववादी कविता असतात. आणि खरं सांगायचं म्हणजे माझा नवरा आहे ना तो खूप माझ्यावर प्रेम करतो, पण म्हणजे तो व्यक्तही इतका छान होतो माझ्याशी, पण मी इतके कविता करते पण मला प्रेमाच्या कविता सुचत नाहीत. खरं सांगायचं
2: आपल्याला प्रेमाच्या कविता
1: सुचत नाहीत. मग ते म्हणतात मला कधीतरी एक कविता कर माझ्यावर.
2: खरंय,
1: पण मला अशी कविता करायची आहे की मला चांद और तारे नको आहेत,
2: नको
1: आहे, मला गुलाबी थंडी पण नको आहे, मला फक्त माझ्या सख्यासोबतचे क्षण तुझ्या समोर मांडायचे. तर माझी कविता आहे प्रेमा पलीकडे. नाही माझं प्रेम खळखळणारं पाणी, नाही माझं प्रेम खळखळणारं पाणी, नाही माझं प्रेम गुलाबी थंडीची शहारी. नाही माझं प्रेम चांद और सूरज की कहाणी, नाही माझं प्रेम गुणगुणणारी गाणी. ते मुळीच नाही बरं इतरांसारखं, ते मुळीच नाही बरं इतरांसारखं, ते निव्वळ आहे माझ्या सख्यासारखं. आईच्या कुशीनंतर त्यांनीच तर दिला डोईखाली हात, आईच्या कुशीनंतर त्यांनीच तर दिला डोईखाली हात, अंगाई नाही जमली तरी फिरविला मायेचा हात.
2: अरे वा वा वा.
1: नवख्या संसाराला त्यांनीच तर दिली साथ, नवख्या संसाराला त्यांनीच तर दिली साथ, अनोळखी स्वभावाची ओळखती खास. हातावरील चटक्यांना फुंकर घालतो त्याचा श्वास.
2: अरे वा.
1: हातावरील चटक्यांना फुंकर घालतोच त्याचा श्वास, माझ्यातल्या सुग्रणीला त्यांनीच तर दिली दाद. नवरा म्हणून कधी नाही दाखविला धाक, नवरा म्हणून कधी नाही दाखविला धाक, मैत्रीच्या नात्याला त्यांनीच तर दिली हाक.
2: अरे बाबा.
1: माझ्या इच्छांचा त्याने केला साज, माझ्या इच्छांचा त्याने केला साज, माझ्यातल्या सबलेची ओळख दिली त्याने जगास. अशी ही माझी प्रेम कहाणी, अशी ही माझी प्रेम कहाणी, भले नसावी ती काही निराळी, माझ्या प्रत्येक श्वासाचा तोच खरा मानकरी.
2: वा.
1: प्रेमाला नाही तुलना, प्रेम करावं निरागस माझ्या सख्यासारखं. प्रेम करावं गोंडस माझ्या सख्यासारखं, प्रेम करावं निस्वार्थ माझ्या सख्यासारखं, प्रेमापलीकडे जाऊन प्रेमापलीकडे जाऊन.
2: मस्त. खरंच मी माझा श्वास रोखून धरला असं वाटतं. आणि इतकं सुंदर शब्दांचे जे आकलन आहे इथं किंवा गणित जे मांडलेलं आहे शब्दांचं ते खूप सुंदर झालंय. म्हणजे एकेका वाक्यात खूप अर्थ दडलेला आहे असं मला वाटतंय तुमच्या कवितेतून.
1: खरं सांगू तुम्ही म्हटलं की आकलन किंवा गणित मांडलं गेलं आहे शब्दांचं, अशा कवितांना ना ह्या आपसुक अकच कविता उतरतात, कारण ह्या हृदयातून कोरलेल्या असतात.
2: खरं.
1: आणि मला आठवतं की आपली पण एक कविता आहे.
2: खरं आहे.
1: ती सुद्धा खरं सांगू होऊन जाऊ दे आता एक.
2: ठीक आहे. म्हणजे प्रेम कविता तुम्ही म्हटल्यासारखं प्रेम कविता कधी आम्ही लिहिलेलीच नाही आहे. समाज प्रबोधनासाठी आजचं जे ज्वलंत उदाहरण आहे त्या कविता आपण लिहितोय रोशनी, पण मध्येच कधीतरी वाटतं की सख्यासाठी किंवा आपल्या परिवारासाठी नवऱ्यासाठी कविता लिहावी. मग ही कविता तुम्ही म्हटल्यासारखं प्रेम तुझे नि माझे. चांदणे शिंपीत जाऊ मंद साथ वाऱ्याची, चांदणे शिंपीत जाऊ मंद साथ वाऱ्याची, धुंद प्रकाशाची वाट आठवण तुझ्या साथीची. चंद्र तारे साक्षीला उभे बेधुंद ही भासे प्रकृती, शब्द तुझे प्रेमाचा आधार अश्रुमनी सुखद दाटती. कोजागरीचा पूर्ण चंद्र, कोजागरीचा पूर्ण चंद्र आणा भाकानी शपथा. घेतल्या कितीदा तरी थकले नाही प्रेमनाथा, थकले नाही प्रेमनाथा. प्रेम तुझे नि माझे सख्यारे चंद्रकलेप्रमाणे वाढणारे, प्रेम तुझे नि माझे सख्यारे चंद्रकलेप्रमाणे वाढणारे. राहो असेच प्रकाशमान न लागो दृष्टे कुणाची रे, राहो असेच प्रकाशमान न लागो दृष्टे कुणाची रे. उतार वयात सुख दुःखे येतील बहु, उतार वयात सुख दुःखे येतील बहु, साथ तुझी असता टळती ही ती, साथ तुझी असता टळती ही ती. कर्तव्य करत संसाराची घडी घालू, कर्तव्य करत संसाराची घडी घालू प्रेम तुझे नि माझे बहरो वेली सम वेली सम प्रेम तुझे नि माझे बहरो वेली सम वेली सम।
1: वाह क्या बात है मनीषा। आता आपल्या या दोन्ही कवितातून आपला सखा हा आपला अगदी बेस्ट फ्रेंड आहे
2: असं वाटलं,
1: असं म्हणजे वाटते का आहे?
2: आहे खरं।
1: आणि खरंच आहे की आपला सखा आपला मित्र असेल ना तर संसार खूप सुरळीत आणि छान होऊन जातो।
0: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण रोशनी हुंद्रे आणि प्रोफेसर मनीषा नाडगौडा यांच्याच लेखनातील आणि त्यांच्याच आवाजातील कविता ऐकल्या। कसा होता आजचा एपिसोड मला जरूर कळवा आणि या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये ऐकवीनच, पण आजचा भाग कसा होता ते कळवायला विसरू नका। नंबर आहे 9019904904। मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, बंद होपर्यंत तुम्ही ऐकत रवणू धोनी 90.4 FM KLE कनसू। नमस्कार।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

90.4 FM वेणुधुनी KLE कणसूरवरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आतापर्यंत आपण ऑल इंडिया रेडिओच्या सहयोगातून प्रस्तुत होणारी न्यूज ऐकत होतो. KLE संगीत कट्टा हा शो सुरू होतो आहे. मस्तक आणि तुमच्यासाठी सेट करते आहे. एन्जॉय करा आणि ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूर.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: कभी कभी माँ बनने का सफर होता है थोड़ा लंबा, बट यू आर नॉट अलोन. केली फर्टिलिटी सेंटर इज विथ यू विथ साइंस, सोल एंड सेंसिटिविटी. जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ. केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेळगावी. फोन नंबर 0831255530 and 2473777, एक्सटेंशन 1530.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998933.

0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 0831240732 आणि 9448998331.
3: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ಕಾಹೇರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್ ನಿಂದ ಆಸಕ್ತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಹ್ವಾನ. ಭವಿಷ್ಯದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ನಾಯಕರಾಗಲು ನಮ್ಮ ಸಂಯೋಜಿತ ಬಿಪಿಎಚ್ ಮತ್ತು ಎಂಪಿಎಚ್ 5 ವರ್ಷಗಳ ಕೋರ್ಸ್ಗೆ ಇಂದೇ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಸೈನ್ಸ್, ಕಾಮರ್ಸ್ ಅಥವಾ ಆರ್ಟ್ಸ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಪಿಯುಸಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯು ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರಿಗೆ ಲ್ಯಾಟ್ರಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮೂಲಕ

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण एका युवा उद्योजकाला भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे प्रशांत काकासो पाटील. मूळ गाव त्यांचं आडी आहे, तालुका निप्पाणी. त्यांनी कडबाकुट्टी मशीनची निर्मिती केली आणि याच माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेलेले आहेत. तर त्यांचा हा प्रवास आपण ऐकणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: प्रशांत सर, मला सांगा की म्हणजे कडबाकुट्टीचं मशीन तुम्ही स्वतः बनवलं ते तर आपण ऐकूयाच, पण मूळ गाव तुमचं आडी, मग तुमचं शिक्षण कुठं झालं, काय शिकलात तुम्ही?
2: शिक्षण माझं तसं बेताचंच आहे, घरी वगैरे आमचे सगळे शिकलेले आहे. काय असं फारसं परिस्थिती मोठी आहे असं काही नाही. आमचे आजोबा पण शिक्षक होते, आमची चुलती पण शिक्षिका आहे, आणि त्या हिशोबानं शिक्षणाचं प्रोत्साहन हे आमच्या घरामध्ये आहे सुरुवातीपासून. आमच्यात कसं झालं आहे, आई वडील एकतर शेतकरी आहेत, त्यांनी त्यांचं शिक्षण एवढं फारसं झालेलं नाही. वडिलांची एक 10वी झालेली आहे, आईची 5वी झाली होती. त्यांना असं वाटलं की बाबा आपला मुलगा

0: सुरुवातीचा काळ हा इकडे तिकडे असं झालेलं आहे, त्यानंतर पुढील शिक्षण कोल्हापूरमध्ये वगैरे झालं.
1: अच्छा, मग कुठपर्यंत शिकला तुम्ही, डिग्री घेतलीत?
0: हां, मी बी ए मेकॅनिकल झालो आहे,
1: बर
0: पण त्यानंतर कसं थोडंफार सर्विस झाली,
1: बर
0: आणि सर्विसनंतर असं वाटलं की नाही बाबा आता आपण एक स्वतःचं काहीतरी करू शकतो आहे, त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये आलो.
1: अच्छा, म्हणजे
0: पण जिथं सर्विस करत होतो तिथं पण हा प्रोडक्ट होता,
1: बर
0: फक्त थोडंसं पुरावा हा प्रोडक्ट आहे 15-16 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वीपासून हा प्रोडक्ट आहे, पण आपल्या भागामध्ये याची प्रसिद्धी कमी आहे. याचं जे मूळ आहे ते पंजाब वगैरे आहेत तिकडे जास्त वापरतात
1: बरोबर.
0: हे मशीन, तिकडे म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये
1: अच्छा
0: हे
1: अच्छा
0: मशीन आहेत आणि फार पूर्वीपासून आहे, आणि हाताने चालवण्याचं मशीन आहे त्यांच्याकडे.
1: बर
0: आपल्याकडे आता ऑटोमायझेशन झालेलं आहे, मोटरवर चालवतो, इंजिनवरती चालवतो, असं तिकडे नाही आहे, आजही तिकडे हातावरती चालवतात.
1: अच्छा
0: हां, त्यामुळे त्यांना वेगळं व्यायाम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं काही नाही, घरामधले पुरुष असो महिला असो त्यांनी हातावरती कुट्टी करून वापरतात असं आहे. मग ते तिकडचीच टेक्नॉलॉजी ही इकडे आता थोडंफार डायव्हर्ट होत आहे, थोडंफार आम्ही त्यामध्ये चेंजेस करून जसं वेळ वाचला पाहिजे, शारीरिक कष्ट कमी झाले पाहिजे, ह्या दृष्टीतून आम्ही त्यामध्ये मशीनमध्ये बदल करून हे करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहे.
1: अच्छा, म्हणजे एकंदरीत तुमचं बी ए मेकॅनिकल ही डिग्री झालेली आहे
0: हां
1: तुमची,
0: हो
1: आणि ते शिकत असतानाच तुम्ही हे मशीन बघितलं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करून आपण नवीन मशीन एक तुम्ही लॉन्च केलात,
0: हां
1: बरोबर? म्हणजे सुरुवातीचं जे शिक्षण होतं हायस्कूलपर्यंत ते थोडं इकडं तिकडं थोड्या थोड्या गावांमध्ये कंप्लीट झालं तुमचं,
0: हो
1: आणि नंतरचं शिक्षण तुमचं कोल्हापूरमध्ये संपलं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गावी परत तिथं तुमचा बिझनेस सुरू केलात.
0: हां
1: अच्छा, मग हे जे कडबाकुट्टीचं मशीन जे तुम्ही आता म्हणताय की तुम्ही त्याची म्हणजे थोडेसे चेंजेस करून बनवलं, म्हणजे हेच बनवण्याचं असं तुमच्या डोक्यामध्ये कसं काय आलं, किंवा दुसरंही काही आपण करू शकत होतो?
0: नाही, दुसरं करू शकत होतो, पण ज्यानंतर डिग्री झाल्यानंतर मी मॅनेजर म्हणून वगैरे एका कंपनीमध्ये होते 1-2-3 वर्ष,
1: बर
0: तिथं हा प्रोडक्ट बनवला जात होता ऑलरेडी, ते ह्या प्रोडक्टसोबत इतर मशीन्स वगैरे होते ते सगळं मी बघत होतो, म्हणजे CNC VMC लेथ मशीन वगैरे असे वेगवेगळे पार्ट होते तिथं, आपले किर्लोस्कर कंपनीचे पार्ट बनवत होते, मोनोग्राफ कंपनीचे पार्ट बनवत होते, ते सगळं आम्ही बघत होतो, त्यासोबत हे कडबाकुट्टीचं पण बघत होतो. पण ह्याचं असं होतं की ह्याच्या आधीचे जे मशीन्स होते ते सगळे कास्टिंग बॉडीमध्ये बनायचे,
1: बर
0: जे आपण बीड म्हणतो, बिडाच्या बॉडीमध्ये बनायचे. मग त्या कंपनीमध्ये असताना एक अशी ऑर्डर आली की रिक्वायरमेंट अशी निघाली की नाही बाबा हे बिडाचं तुटतंय, ह्याला तुम्ही लोखंडी कन्वर्ट करू शकता का, लोखंडी कन्वर्ट करू शकत असेल तर ऑर्डर आहे, असं दूध डेअरी वगैरे मशीन्स हे घेऊन शेतकऱ्यांना वाटप करतात सबसिडीमध्ये. तसं म्हैसूर डेअरीची त्या कंपनीला ऑर्डर आली होती, पण ते आता कास्टिंग बॉडीचं स्टीलमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, मग रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून ते माझ्याकडे आलं,
1: बर
0: मग त्याचे ड्रॉइंग डिझाईन वगैरे आम्ही त्याप्रमाणे बनवून घेतले, त्यानंतर ते तिथलं त्याचं किंवा बिडानंतर हे लोखंडीमध्ये होऊ शकते असा त्याचा प्रवास सुरू झाला. हे आम्ही केलं होतं जवळपास 2011 ला.
1: अच्छा,
0: 2011
1: म्हणजे त्या कंपनीमध्ये असतानाच तुम्ही हा प्रयोग केलात?
0: हां,
1: ओके.
0: मग तिथून काहीतरी त्याच्या आधीपासून होतं की आता नाही आपलं पण काहीतरी असायला पाहिजे, छोटं काय होईना काहीतरी असायला पाहिजे, ते प्रोडक्ट कोणता निवडायचा कोणता निवडायचा असं होतं. असं करत असताना असं वाटलं की अरे बाबा नाही आपण तर शेतकरी आहे, शेतकरी आहे तर आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला काय अडचण येत आहेत किंवा काय असं मदत व्हायला पाहिजे असं ह्याच्यात होतं, आणि समोरच एक प्रोडक्ट होता की जो आम्ही नवीन काहीतरी वेगळं बनवत होतो. म्हटलं चला हे आता मी दुसऱ्यासाठी बनवत आहे तर मी स्वतःसाठी का बनवू नये, असं म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि ते हा इथून प्रवास सुरू झाला.
1: मग हे जे कडबाकुट्टीचं मशीन आहे ते कसं काम करतं आणि त्याच्यामुळं काय असं शेतकऱ्यांना फायदा होतो?
0: आता कसं आहे प्रत्येकजण आता वैरणीच्या मागं जास्त लागत नाही आहे,
1: बर
0: शेतीमध्ये असलं तरी सुद्धा ज्याचं उत्पन्न जास्त असेल किंवा त्याचं पैशामध्ये कन्वर्ट होईल अशा पिकांच्या मागं जास्त लागले, कारण प्रत्येक आता बघितलं तर आर्थिक हे सगळ्यांचं एवढं
1: होय ना.
0: चांगलं नाही आहे, आणि बाहेर बघितलं तर कोणतीही वस्तू आज आहे ती दुसऱ्या दिवशी आणि परत दुप्पट तिप्पट रेट वाढत आहे प्रत्येक गोष्टीचं, त्या ह्याच्याप्रमाणे म्हटलं तर शेतकऱ्याची पण अपेक्षा असणार आहे की आपल्या जे उत्पन्न होते त्याला ज्यादा भाव मिळावा हे मिळावा असं. त्या ह्याच्या मनानं कसं होतंय वैरणीचा हा तुटवडा आहे आता सध्या, पूर्वी ज्वारी हे ते बनवत होती त्याचे कडबा वगैरे असायचा, पण आता बऱ्यापैकी पैशाच्या ह्याच्यामुळे ऊस वगैरे लावतात, ऊसाचं पीक आहे वर्षाचे 1.5 वर्ष, त्यामध्ये तुम्ही इतर पीक वगैरे घेऊ शकत नाही असं होतंय, मग जास्त काळ ती शेती त्यामध्ये अडकून राहते, वैरण तुम्हाला मिळत नाही, ज्यावेळी ऊस तोडणी सुरू असते त्यावेळी तुमचं वाडा वगैरे असते, पण इतर टायमाला नसते तेव्हा काय करायचं, मग आहे ती वैरण पुरवठा होऊन त्याचं वेस्टेज कमी व्हावं ह्यासाठी हे मशीन आहे. आता तुम्ही असंच जर चारा जनावरांच्या पुढ्यात टाकला तर ते जवळपास 50% किंवा 40% कन्झम्पशन करते, बाकी 60% आहे ते वेस्टेज होतं आहे, ते तुम्ही मग उकिरंड्याला खत म्हणूनच वापरायला पाहिजे असं होतं, त्याचा वापर होत नाही. मशीनमुळे असं होतं की जवळपास 90-95% ते यूजमध्ये येते, फक्त 4-5% वेस्ट होते की जेणेकरून जे जनावर

0: जे पायात आलं आहे किंवा हे खाताना हे करताना जे वेस्टेज झालं आहे
1: अच्छा
0: तेवढंच,
1: तेवढंच.
0: बाकी ते पूर्ण खाऊन टाकतं आहे. त्याच्यामुळे त्याचं डायजेशन चांगलं होतं आहे, कटिंग केल्यामुळे दुधामध्ये वाढ होते आणि त्याच्या तब्येतीमध्ये फरक पडतो.
1: म्हणजे आपण जो चारा गुरांना घालतो तो त्यांना व्यवस्थित कट करून देण्याचं काम हे मशीन करतं,
0: हां
1: आणि ज्याच्यामुळं तुम्ही सांगितल्यासारखं ते जनावरांची तब्येत चांगली राहते, दुधामध्ये वाढ होते आणि आपला चाराही वाया जात नाही,
0: हां आणि त्या चाऱ्यामध्ये जे पौष्टिक तत्व आहेत ते सुद्धा त्या जनावराला मिळतात त्या पद्धतीने.
1: मिळतात. बरोबर. मग हे जे मशीन आहे ते सर्वप्रथम बनवण्यासाठी असं किती दिवसांचा कालावधी लागला?
0: सुरुवातीला डेव्हलप करण्यासाठी 1 महिना 1.5 महिना वगैरे असं गेलं होतं. त्यानंतर बाकी असं त्या मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मेकॅनिकली त्याला सेट करण्याला काही फार वेगळा असं वेळ लागलेला नाही आहे. आणि वेल्डिंगवरती वगैरे मशीन होतं तयार. इलेक्ट्रिक मोटर इंजिन हे काय मार्केटमध्ये तुम्हाला रेडीमेड मिळतात, ते बनवून त्याचे फिटिंग वगैरे करून आम्ही मशीन रेडी करून देतो.
1: मग आता तुम्ही हेच काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं आहे.
0: हां हो
1: मग आता तुमचं जे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तिथं म्हणजे कसं प्रोडक्शन होतं किंवा काय आता ते शेड्यूल असतं?
0: आमची सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत कंपनी सुरू होते 2 शिफ्टमध्ये,
1: बर.
0: सकाळी 8 पासून 4 वाजेपर्यंत आणि 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत.
1: अच्छा.
0: आता सध्याचं आहे तर हे 2 शिफ्टमध्ये काम चालू आहे. सुरुवातीला जसं जसं एखादं मशीन बनवलं दुसरं मशीन बनवलं असं होऊन ते जेवढ्या लोकांपर्यंत गेलं तिथून त्यांना चांगलं वाटलं की मशीनचं काम चांगलं वाटलं त्या पद्धतीने त्या ऑर्डरही वाढत गेल्या. जसं जसं ऑर्डर वाढत जाईल तसे आम्ही इकडे प्रोडक्शन आपलं मनुष्यबळ वाढवत वाढवत ते इथंपर्यंत वाढवलेलं आहे. आता
1: मग हे मशीन तुम्ही म्हणजे सेल करण्यासाठी म्हणा किंवा ह्याची माहिती देण्यासाठी असं स्वतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला की ह्याची पब्लिसिटी कशी झाली?
0: नाही पब्लिसिटी आम्ही असं बाहेर मार्केटिंग हे ते असं काही जास्त करत नाही. आम्ही वर्षातून एकदा फक्त अथणी तालुक्यामध्ये आयनापूर आहे तिथं कृषी प्रदर्शन भरवलं जातं
1: बर.
0: आणि ते शेतकऱ्यांच्यासाठी म्हणूनच आहे. त्यांनी जवळपास मागील 20-25 वर्षापासून ते जवळपास आधारले आहेत की
1: अच्छा.
0: बाबा शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी असावा असं. आणि त्यांचा असा आहे की तिथं पैसे कमवणे हा हेतू नाही आहे त्यांचा.
1: बर.
0: इतर कृषी प्रदर्शन कसं असतं की स्टॉलला तुम्ही भाडं वगैरे भरपूर द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं असतं, पण तिथं ते यात्रा कमिटीच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शन भरवतात. आणि त्यांचा असं आहे की बाबा ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. आणि आम्ही पण तिथं प्रदर्शनला दरवर्षी जातो. जानेवारी 14 पासून 19 जानेवारी हे 5 दिवस दरवर्षी त्या कृषी प्रदर्शनाचे फिक्स आहेत,
1: ठरलेले आहेत.
0: ठरलेले आहेत
1: अच्छा.
0: त्याच वेळी असते. आणि त्या प्रदर्शनामध्ये जवळपास आजूबाजूचे 50 ते 60 गावं किंवा त्यांची पाहुणे मंडळी कुठं कुठं लांब जरी असतील तिथून येतात बघायला, बघून हे करून जातात. आणि आम्ही पण तिथं मशीन देते वेळी आम्ही मार्जिन जास्त ठेवायचा हा हेतू नसतोच. मुळात शेतकऱ्यांच्यापर्यंत ही वस्तू पोचली पाहिजे, त्याचा फायदा काय आहे काय नाही हे समजला पाहिजे अशा दृष्टीनं म्हणून आम्ही तिथं जातो. इतर ठिकाणी कुठेही मार्केटिंग वगैरे करत नाही. आणि
1: अच्छा.
0: ज्यांनी ज्यांनी आम्ही आमचं मशीन घेतलेलं आहे त्यांना असं वाटलंय की बाबा ह्यांचं मशीन चांगलं आहे, त्याचा दर किंवा त्याची क्वालिटी हे दोन्ही कुठेतरी जुळतात की बाहेर मार्केटमध्ये आहे स्वस्त आहे पण क्वालिटी चांगली नाही, दुसऱ्याचं क्वालिटी वगैरे चांगली आहे किंवा फारच महाग आहे असं आम्ही काही न करता दोन्हीचं संगनमत साधून जे मशीन तयार केले ते त्यांना पसंत पडलं. आणि ते पसंत पडल्यामुळे ते एकमेकांना सांगतात की अरे नाही तू ह्यांचं मशीन घे असं. अशा पद्धतीनं आमचं मार्केटिंग जास्त झालेलं आहे.
1: अच्छा.
0: आमच्या कंपनीपासून जवळपास 150-200 किलोमीटर अंतरावरून हे करून येतात. मग ते आल्याबट्ट्याला मशीन मिळायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं पण असतंय. एवढं लांबून येणार मशीन मिळालं नाही मिळालं मग आधी फोन करतात
1: बरोबर
0: असं असं आम्हाला मशीन पाहिजे आहे आणि तुमच्याकडे अवेलेबल आहे का. मग ते ना आता एवढं लांबून येणार म्हटलं तर एका मशीनसाठी तर त्यांना येऊन परवडणार नाही,
1: होय ना,
0: गाडी भाडं वगैरे जास्त
1: हो
0: जाणार.
1: हो हो.
0: मग ते काय करतात जे लांबचे जे आहेत ते 4 मशीन 5 मशीन असं एकत्र मिळून घेतात, आम्हाला फोन करून आधी कळवतात की आम्ही असं असं अमुक या दिवशी येणार आहे. मग त्या दिवशी आम्ही त्यांचं मशीन तयार ठेवतो, येऊन तिने गाडीमध्ये घेऊन जातो जेणेकरून त्यांना गाडी भाडं कमी बसेल आणि आल्याबट्ट्याला त्यांचा वेळ वाया जाणार.
1: बरोबर बरोबर.
0: आणि बुकिंग करण्यासाठी आम्ही काय त्यांच्याकडून अडवान्स किंवा हे काही अपेक्षा करू शकत नाही, कोणी आम्हाला एका फोनवरती फक्त मशीन बुक करू शकतो.
1: छान. म्हणजे खूपच शेतकऱ्यांचा विचार केलाय तुम्ही खोलवर, म्हणजे त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून अगदी बारीक सारीक गोष्टींचं
0: हां बारीक सारीक
1: लक्ष
0: गोष्टींचं लक्ष
1: ठेवता.
0: ठेवलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि आमच्या कंपनीचं आम्ही असं एक आता 1-5 वर्षामध्ये बळकलेलं आहे की दिवाळीचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये जे कोणी शेतकरी मशीन घेतात
1: बर
0: त्यांना आम्ही गिफ्ट स्वरूपामध्ये वस्तू काहीतरी देतो.
1: अच्छा.
0: आता ती वस्तू का द्यायची तर मशीन पाठीमागे आमचा आता आम्ही बिझनेस केला म्हटलं थोडं तरी का होईना मी प्रॉफिट ठेवणारच, कारण माझंही घर आहे माझंही घर चाललं पाहिजे.
1: नक्कीच.
0: त्या आठवड्यामध्ये आम्ही काही 1 रुपया मिळवत नाही, ते जे मिळकतीचे जे पैसे असतात त्याचंच गिफ्ट स्वरूपात आम्ही शेतकऱ्यांना काही ना काही त्यांना उपयोगी पडेल अशी वस्तू देतो.
1: छान. बरोबर. सगळेच असा विचार ठेवतात असं नाही आहे, पण तुम्ही एवढे चांगले विचार ठेवून तुमची जी कंपनी आहे ती व्यवस्थित चालवताय. पण प्रशांत सर मला सांगा की म्हणजे एक मशीन तयार करणं आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस सेट करणं हा मधला जो गॅप होता तो कसा म्हणजे भरत निघाला? कारण अगदीच काय एकापासून तुम्ही हजारो मशीनकडे वळला नसाल,
0: नाही नाही
1: तो जो कालावधी होता तो कसा
0: तसं
1: होता?
0: झालेलंच नाही आहे ऍक्च्युली. असं कोणी एकदम वरती जाऊ
1: होय
0: शकत
1: ना,
0: नाही, आणि एवढं मशीनचे ऑर्डर किंवा हे येण्यासाठी बाकी लोकांचा पण सपोर्ट लागतोच.
1: नक्कीच.
0: शेतकरी आता एवढे शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोचलोय, त्यामुळे ते येतात आणि त्यांच्यामुळे ही कंपनी चालू आहे. म्हणजे ह्या कंपनीला कुठेतरी त्यांचाही हातभार हा आहे, एकट्याने किंवा हे असं प्रयत्न कोणी होऊ शकतच नाही आहे. सुरुवातीला आमचं होतं कागलमध्ये वगैरे आम्ही सुरू केली होती कंपनी,
1: बर.
0: भागीदारीमध्ये सुरुवातीला केली होती.
1: अच्छा.
0: पण असं झालं की आम्ही आहे कर्नाटकमधले, येणं जाणं रोज असायचं कोल्हापूरला. लॉकडाऊनचा काळ असा होता की जवळपास 6 महिने कर्नाटक महाराष्ट्र सीमा वगैरे बंद राहिली,
1: बंद
0: किंवा
1: झालं. हो
0: त्या भागात जायचं असेल तर RT-PCR रिपोर्ट
1: हो
0: पाहिजे, रिपोर्ट असल्याशिवाय सोडणार नाही, हे करणार नाही, असं एक तो काळ होता. आपण सगळ्यातून त्यातच
1: बरोबर.
0: गेलोय. ते संपल्यानंतर तोपर्यंत त्या 6 महिन्यामध्ये आमची जी टीम होती किंवा कामगार होते ते सगळे इकडे तिकडे झाले. प्रत्येकाच्याच म्हणजे परिस्थिती त्यावेळी वाईट होती.
1: होय ना.
0: तशामध्ये ती कंपनी आमची 6 महिने बंद झाली. आमचं जे ऑर्डर होते किंवा हे होते ते पण सगळे ऑटोमॅटिक थांबले. फोन येत होते आम्हाला मशीन लागणार आहेत करणार, पण देणार कुठून?
1: पोहोचवणार
0: कारण
1: कसं?
0: बाहेरनं मटेरियल मागवायचं म्हटलं तरी सुद्धा मुश्किल होतं आणि सगळंच अवघड होऊन
1: होय
0: बसलं.
1: ना.
0: मग ज्यावेळी लॉकडाऊन थोडं थोडं कमी झालं, सीमा भाग जसा ओपन व्हायला सुरू झाला, तसं काय केलं आम्ही तिथं क्लोज करून तिथं लागणारी मशिनरी किंवा काय ते आमच्या पार्टनरांशी संगनमत करून त्यांना जे काही लागणार आहे किंवा मला जे काही लागणार आहे असं आम्ही घेतलं. घरी आलो, घरामध्ये एक दोन मशीन मी आणि माझी मिसेस मिळून आम्ही बनवत होतो. एक दोन मशीन बनवायचं ते द्यायचं, ते आलेले पैसे आणि परत थोडं मटेरियल आणायचं बनवायचं, असं आम्ही सुरुवात केला. आणि महिन्याला एक तीन चार मशीन आम्ही घरच्या घरीच बनवून शेतकऱ्यांना देत होतो की बाबा आता मागायला तर लागले तर नाही कसं म्हणायचं, आपल्याकडे तर काही मनुष्यबळ नाही आहे, काय नाही आहे, मग चला त्यापेक्षा स्वतः जोडूया मशीन. असं करत करत मग एखादा मेंबर घेतला, दुसरा मेंबर घेतला, आणि हे काम करत असताना मग आमच्या घरातलेच आमचे साडू पण माझ्या सोबतीला आता आहेत, आजही आहेत, आणि त्यांनी पण आले, चला तुम्ही करायला आलाय तर मी पण तुम्हाला सपोर्ट करतो असं म्हणून त्यांनी आले. आणि त्यांचा ह्यात शिवाचा वाटा म्हटला तरी हरकत नाही, कारण मी आज जरी बाहेर असलो कुठेही तरी पाठीमाग सांभाळायला एक घरचा माझा हक्काचा माणूस असा आहे.
1: नक्कीच.
0: हां,
1: हो
0: मग
1: ना.
0: तिथून थोडं थोडं थोडं आम्ही एका दुसरा माणूस वाढवत वाढवत वाढवत आज इथपर्यंत आलो.
1: मग आता तुमच्या कंपनीमध्ये किती लोक काम करतात, काय आहे?
0: आता 1-10 वर्कर आहेत माझ्याकडे.
1: बर, छान. मग म्हणजे ही कडबाकुट्टी मशीन हे बनवण्यापाठीमागचा उद्देश तर तुमचा क्लिअर झाला की शेतकऱ्यांपर्यंत हे मशीन पोहोचावं, त्यांची शारीरिक जी कसरत आहे किंवा शारीरिक त्रास त्यांचा आहे तो थोडा कमी व्हावा या उद्देशानं तुम्ही हे बनवलं आणि तुम्हाला त्याचं नॉलेजही होतं. मग ह्याच्या व्यतिरिक्त आता शेतीला घेऊन आणखीन काही तुमचे प्लॅनिंग्स आहेत का? तुम्ही स्वतः एका शेतकरी कुटुंबातले आहात.
0: शेतीला धरून आता दूध शेतीला जोडपूरक व्यवसाय म्हटलं तर दूध व्यवसाय आहे. दूध व्यवसायासाठी जनावरांचं दूध काढणी यंत्र पण मार्केटमध्ये आहेत.
1: हो.
0: मग आम्ही आता आगामी काळामध्ये ते पण मशीन बनवणार आहोत स्वतः, जेणेकरून त्याचा दर आणि त्याची क्वालिटी 1 नंबर असावी. आणि त्याच्यासोबत ह्या कडबाकुट्टी मशीनमध्ये आम्ही थोडंसं लहान साईजमध्ये एक आता डेव्हलप केलेलं आहे. अजून मार्केटमध्ये आम्ही त्याचं पब्लिश केलेलं नाही आहे, फक्त बनवलेलं आहे, ट्रायल घेतलेलं आहे. ट्रायल घेऊन आता थोडंफार प्रोडक्शन करून आम्ही लाईनवरती त्याची पुरा ट्रायल घेणार आहोत. ट्रायल घेऊन आम्हाला काही किंवा त्यात प्रॉब्लेम वाटते किंवा हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर आम्ही ते शेतकऱ्यांच्या समोर सादर करणार. ते मशीन आम्ही असं बनवलं आहे की कोणी टू व्हीलर वरती सुद्धा घेऊन जाऊ शकेल किंवा कोण कार गाडी घेऊन आलं तर घेऊन जाऊ शकेल. आताचे जे कडबाकुटी मशीन आहे तुम्ही विदाऊट कमर्शियल व्हेकल घेऊन जाऊ शकत नाही, भाडं वगैरे जास्त पडते. मग ते जे लांबची गिरायक आहेत, आमच्यापासून थोडं लांबचं अंतर आहे, त्यांना ही समस्या आहे की बाबा नाही एकच मशीन पाहिजे, पण जाणं येणं भाडंच त्या मशीनपेक्षा जास्त होतं, असा जो काही एक प्रॉब्लेम आहे तो त्यातून कुठेतरी कमी व्हावा हा त्याच्या मागचा येतो.
1: मग तेही तसंच काम करेल जे मोठं मशीन करतं?
0: हां, तसंच काम करेल.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: फक्त आहे मार्केटमध्ये परदेशी बनावटीचं, त्यामध्ये थोडी किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम आहेत. आता चालूचं जे आमचं मशीन आहे त्या मशीनच्या कॅपॅसिटीच्या मानानं ते काम करत नाही, छोटं असल्यामुळं त्याची कॅपॅसिटी कमी आहे. त्यामध्ये मोटर जळणं किंवा हे होणं हा प्रकार थोडासा जास्त आहे. तो सगळा प्रॉब्लेम वगैरे आम्ही सॉल्व करून एक नवीनच मशीन असं बनवा की त्याच्यामध्ये 0 डिफेक्ट असावा. आणि एवढ्या लांबून जरी कोण शेतकरी असला तर ते रिपेअर करायचं असलं, हे करायचं असलं, त्याला यायचं झालं तरी पण मुश्किल आहे.
1: होय ना.
0: आणि आम्ही हे असं लहान साईजमध्ये कमी वेटमध्ये बनवत आहे, ज्यामुळे त्याला ट्रान्सपोर्टेशनला सोपं होईल.
1: नक्कीच. मग हे जे मशीन आता तुमच्याकडे घेतलं, समजा त्याला काही प्रॉब्लेम आले तर त्याची सर्व्हिस मग तुमच्याकडेच भेटते की कुठेही ते करू शकता?
0: नाही, त्याला असं सर्व्हिस येण्याजोगं जास्त काही आम्ही मुळातच ठेवलेलं नाही आहे.
1: बर, छान.
0: आणि समजा किरकोळ काही आलं तरी आता अँड्रॉइड फोन वगैरे प्रत्येकाकडे आहेत, कुठेतरी नट किंवा काहीतरी लूज झालेला असते, पण शेतकरी असल्यामुळे त्याला माहीत होत नाही बंद पडले किंवा चालत नाही आहे असा असा प्रॉब्लेम आहे. आम्ही त्यांना फोटो किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना माहिती सांगतोय, तिथल्या तिथं त्यांच्या हातूनच 1-2 मिनिटाचं काम असेल तर लगेच मशीन चालू होतं. फार मेजर प्रॉब्लेम असेल तर मग आमच्या कंपनीचा मेंबर जाऊन तिथं रिपेअर
1: करून येतो. अच्छा, ओके. म्हणजे अगदी घरच्या घरी सुद्धा हे म्हणजे त्यांचं ते करू शकतात, एवढे मायनर प्रॉब्लेम
0: हो
1: असतील
0: हो
1: झाले तर होतील असं. ह्याची म्हणजे शेतकऱ्यांनी वापरताना काही विशेष काळजी घ्यावी लागते.
0: काळजी म्हणजे कसं आहे, आता मशीन आहे म्हटलं तर तिथं रिस्की हालीच, थोडंसं वापरताना आपण तिथं लक्ष देऊन वापरायला पाहिजे. ह्याच्या आधी पण मशीन आता इतरांचे पण आहेत, आमचे पण आहेत, पण त्याला कसं आहे, वैरण जिथून आम्ही फीड करतो त्या भागामध्ये रोलर आहेत आणि स्प्रिंग आहे की जे कंटिन्यू चारा आत ओढण्याचं काम करतात. त्याला असं समजत नाही की बाबा ही वैरणच आहे, ही काठी आहे किंवा हात आहे ते आहे. तिथं हात न घालता फक्त तुम्ही वैरण थोडंसं सरकवून पुढं दिलं तर तिथून पुढचं ते आपोआप खेचतंय. पण काही लोक काय करतात, असंच त्याच्यावर हात ठेवून त्या वैरणच्या रोलरपर्यंत हात नेतात, चुकून जर तिथं हात सापडला
1: बरोबर
0: तर ते हात पण कट होऊ शकतो त्यामध्ये.
1: होय ना.
0: त्यामध्ये ते थोडंसं लांब राहूनच त्याला वैरण फीड करायचं. एकदा त्याच्या तोंडामध्ये वैरण सापडली की परत दुसरी वैरण घेण्यासाठी आपण जायचं, त्याला काही असं ढकलावं लागत नाही किंवा काही
1: थांबावं
0: नाही.
1: लागत नाही
0: हां,
1: धरून.
0: ॲटो फीड आहे ते, आपोआप आत घेतात. ते तेवढी काळजी घ्यायला, किंवा एखाद्या वेळी त्यांनी ब्लेड धार वगैरे लावायला लागते, त्यावेळी ब्लेड धार लावायला काढत असताना ते मोटर वगैरे असेल तर त्याचं कनेक्शन वगैरे बंद आहे का हे बघूनच करायला पाहिजे. किंवा एखाद्या वेळी काय झालेलं असते, लाईट गेलेली असते, बटन चालू असतं आणि ह्यांनी कुठं ब्लेडला वगैरे हात लावायला गेले त्यावेळी अचानक जर लाईट आली तरी पण हाताला वगैरे इजा होऊ शकते.
1: म्हणजे ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे मशीन वापरताना.
0: हां
1: मग मशीनला असतं म्हणजे थोड्या दिवसांनी, आपण आता घरी शिलाई मशीन वगैरे वापरतो, मग त्याला थोडंसं ऑइलिंग वगैरे थोड्या थोड्या दिवसांनी असं घरच्या घरी काळजी म्हणून करावं लागतं, मग असं काही याचं असतं.
0: हां हो असतं. याला पण गिअरला ऑइल वगैरे घालायला पाहिजे, बेरिंग वगैरे असतात तिथं ऑइलिंग वगैरे करायला लागते. ते आम्ही मशीन घेते वेळी तिथं आम्ही त्यांना पूर्ण कुठं कुठं ऑइल घालायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्याची माहिती पूर्णपणे देतो कंपनीमध्ये.
1: छान. मग शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं सर, तर शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची शेती करावी याबद्दल आपण काही मार्गदर्शन करू शकतो? म्हणजे आता सगळे म्हणतात की सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे, पण उत्पन्नाचा जर किंवा व्यवसाय म्हणून जर आपण शेती करत असू, तर थोडंसं उत्पन्न आपलं वाढण्यासाठी शेतकरी रासायनिक शेती करतात, म्हणजे तिथं जरासं लवकर उगतं किंवा जास्त प्रमाणात आपल्याला पीक मिळतं असं आहे, पण
0: नाही
1: आरोग्याच्या दृष्टीनं बघितलं तर
0: हां
1: सेंद्रिय शेती ही उत्तम आहे.
0: उत्तमच आहे.
1: तर त्या
0: नाही, रासायनिक
1: दृष्टिकोनातून
0: खताचं कसं आहे, वापर होऊ दे पण त्याला थोडंसं प्रमाण बाळगून केलं पाहिजे. सवाल आता सध्या कसं आहे की भरभर पीक येऊ दे असं म्हणून त्या औषधावरती जरी प्रमाण काही दिलेलं असेल तरी त्या प्रमाणापेक्षा जास्त वापरून सुद्धा शेती करणारे आहेत. आता आम्ही भाजीपाला वगैरे खातो त्याच्यावर तरी एवढं औषध आहे की
1: होय ना.
0: त्याच्यामुळे कर्करोग हे ते नसं आता भयानक प्रमाण वाढत आहे, किंवा आपलं आयुष्यमान सुद्धा आता कमी होत आहे. आता कोण जरी म्हटलं 70-80 वर्षापर्यंत असं तर नाहीच आहे, 50-60 वर्ष झालं की त्याचं त्याच्याकडे बघितलं की असं वाटतं की हा बाबा 70-80 चा माणूस आहे की काय. तर हा शरीरावर परिणाम जो होतोय तो त्या औषधांच्यामुळे.
1: मग त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगू शेतकऱ्यांना?
0: सेंद्रिय शेती ही केलीच पाहिजे, औषधाचा प्रमाण हा थोडा असला पाहिजे, जास्त नको.
1: मग दुग्ध व्यवसायाकडे जर वळायचं असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्याचं काय माहिती आहे
0: त्याचं काही एवढं जास्त माहीत नाही आहे, कारण माझ्याकडे म्हशी आहेत, मी
1: का?
0: सुद्धा म्हशी पालन वगैरे करतो, माझ्या 2 म्हशी आहेत. पण एवढा असं दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर 1, 2 किंवा 4 म्हशी असं बाळगून चालणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे. 1 10 म्हशी 15 म्हशी असं असेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळमध्ये त्यामध्ये एंगेज होता. ते सोडून तुम्ही दुसरं काम करायचं म्हटलं तर ते शक्य नाही आहे.
1: मग असं काय आहे का की जे दुग्ध व्यवसाय करतात तेच हे कडवाकुटीचं मशीन वापरू शकतात, कारण त्यांना जास्त प्रमाणात चारा म्हशींना किंवा गुरांना
0: ह्या
1: द्यावा
0: मशीन
1: लागतो?
0: मध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत,
1: बर
0: लहान शेतकऱ्यासाठी मोठ्या शेतकऱ्यासाठी असं वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्यामध्ये.
1: बर
0: इवन तुम्ही ट्रॅक्टर वरती सुद्धा वापरू शकता असंही मशीन आहे. आता बाहेर तयार आता कडवाकुट्टी वगैरे एकेकांना मिळते, ज्यांचा घरचा कडवा नाही आहे तर त्यांना बोधवरती असे मिळतात,
1: हो हो
0: विकत मिळते. ती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कुट्टी करायचं असेल तर ह्या लहान मशीनवरती शक्य नाही,
1: बरोबर.
0: त्यासाठी मशीन सुद्धा मोठं लागते. ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन वगैरे मिळतात जी कमर्शियल म्हणून सुद्धा वापरतात, की मोठ्या प्रमाणात बाहेरनं कडवा वगैरे विकत घ्यायचा, कुट्टी करून बोध करून ठेवायचं, किंवा वल्ला चारा जो असतोय तो कुट्टी करून शैलेज वगैरे करून बॅग भरून ठेवतात, आपण त्याला मुरघास म्हणतोय. जसं की आपल्या जेवणाच्या ताटामध्ये लोणचं असतं, आम्ही आंबे मुरवत ठेवून त्यांना लोणचं म्हणून वापरतो, तसंच जनावरांच्यासाठी वल्ला चारा आहे तो बॅगमध्ये पॅक करून मुरवत ठेवला जातो.
1: बर
0: मुरवत ठेवल्यानंतर त्याची क्वालिटी आणि चव ही बदलते आणि ती खातात चांगल्या पद्धतीनं, मुरघास म्हणतात त्याला.
1: बहुतेक ते मक्याच्या पिकाचं करतात वाटतं
0: मक्याचं,
1: जास्त
0: नाही नाही मक्याचंही करतात आणि इतर पिकाचंही करतात.
1: करतात.
0: हां
1: अच्छा अच्छा म्हणजे ते मी एकट्यांच्या शेतावरती बघितलं होतं, त्या मोठ्या अशा काळ्या कलरच्या
0: हां
1: बॅग
0: बॅग मध्ये
1: असायच्या.
0: भरून म्हणजे पूर्ण हवा वगैरे कसंही
1: पॅक
0: जाऊ नये असं
1: बंद.
0: पॅक करून ठेवतात. पॅक करून नंतर ज्या वेळी थोड्या कालावधीनंतर ते उघडलं की जनावरांना द्यायला सुरू करतात.
1: मग इतक्या दिवसापाठीमागची शेती सर, आणि आता शेतीमध्ये होणारे बदल याबद्दल आपण काय सांगू शकतो?
0: याच्या मागं म्हटलं तर पाण्याची पण याच्या आधी कमतरता होती, प्रत्येकाकडे पाणी आहेच असं काही नाही आहे. पण आता जवळपास बघितलं तर नदीपासून पाईपलाईन हे वगैरे करून जवळपास सगळ्यांच्याकडे पाण्याची सोय आहे. माळभाग वगैरे जरी बघितला तरी तिथंही पाण्याची सोय उपलब्ध करून झालेली आहे त्या पद्धतीने. आणि माळमध्ये सुद्धा ऊस वगैरे अशा पिकाचं उत्पादन घेत आहेत लोक.
1: म्हणजे तो बदल झाला आहे.
0: हां, तो बदल झालेला आहे.
1: मग सर, तुम्ही जे आता हे कंपनी सुरू केलीत किंवा मशीन बनवायला सुरुवात केलीत, मग घरच्यांचा सपोर्ट तरी सुरुवातीलाच तुम्हाला मिळाला असं म्हटलं, पण असं कोणाचा विरोध झाला काय की तू हे काय बनवतोयस किंवा तुला कशाला हवंय, नोकरी कर एखादी, असं काय?
0: नाही नाही असा विरोध काही झालेलाच नाही आहे. पर उलट असं झालेलं आहे की नाही, हां करतोय तस कर, फक्त जपून कर. मार्केट आता कसं प्रत्येकांना माहिती आहे की बिझनेस म्हटलं
1: होय
0: की
1: ना.
0: त्यामध्ये रिस्क ही आलीच,
1: हो हो हो
0: वरही जाऊ शकतं खालीही जाऊ शकतं. पण आम्ही जे करतोय त्या कामावरती माझा स्वतःचा विश्वास आहे की बाबा नाही, आपण काही चुकीचं करत नाही आहे आणि कोणाचं नुकसान तर करून काही करतच नाही आहे. त्यामुळं हे ह्यात नुकसान किंवा हे असं होईल असं सुरुवातीपासूनच नेगेटिव्ह असं काही विचार माझ्या मनात आलेलाच नाही आणि आजही त्याप्रमाणेच चालू आहे.
1: छान. मग तुमच्यासारखे अनेक युवा असतील ज्यांना बिझनेस करायचा असतो, पण काही मार्ग सापडत नसतात किंवा काही फायनान्शियली सपोर्ट भेटत नसतो किंवा एखादे म्हणजे काहीतरी चालू करतात आणि मग ते बंद पडतं आणि मग ते वेगळा विचार करतात, तर अशा युवा पिढीला आपण काय सांगू?
0: नाही, चालू करतात आणि बंद पडतात याच्यामध्ये कारण आहेत. कसं आहे, आता दुसरा कोणतरी काहीतरी करतोय म्हणून आपणही करावं अशा पद्धतीने जे बिझनेस चालू केलेले असतात ना, ते जास्त करून बंद पडतात. कारण त्यांना ते चालू करणे किंवा ते तो कसा करतोय हे बघून करणे एवढंच माहिती असते. त्यामध्ये समजा जर काही प्रॉब्लेम आले तर त्यातून बाहेर कसं पडायचं याचं नॉलेज नसल्यामुळं ते बंद पडतात. त्यामुळे दुसऱ्याने कोणी सांगून आपण करण्यापेक्षा आपल्या स्वतःला कुठल्या गोष्टीमधलं जास्त नॉलेज आहे असं बघून जर एखादं काम केलं तर ते सक्सेस होऊ शकतं. एखाद्याला एका गोष्टीची आवड असते, त्या गोष्टीची आवडी निवडी बघून, आणि ज्या गोष्टीमध्ये आवड असेल तर त्याच्यासाठी सवड पण निघते म्हणतात.
1: निघते.
0: हां, असं जास्त वेळ त्या कामासाठी तो माणूस देऊ शकतो. किंवा वडिलांनी सांगितलंय हे काम कर म्हणून करायला, तर ते आवडीनं करत नाही आणि ते आवडीनं न केल्यामुळं त्यामध्ये काही चुका होतात, काही प्रॉब्लेम येतात, असं होतंय.
1: एखाद्याला जर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यासाठी आपण त्यांच्यासाठी आपण काय मेसेज देऊ?
0: नवीन बिझनेस कोणताही स्टार्ट करण्याआधी त्यानं मार्केट स्टडी करावा. कारण कोणत्याही बिझनेसला किती स्कोप आहे काय आहे असं बघून करायला पाहिजे. आता तुम्ही मार्केटमध्ये पण जरी बघितला तर ॲडव्हर्टाईजमेंट ही एक अशी बाब आहे की चुकीच्या गोष्टी पण ॲडव्हर्टाईज होतात, चांगल्या गोष्टी पण ॲडव्हर्टाईज होतात.
1: होय ना.
0: पण चुकीच्या गोष्टी ॲडव्हर्टाईज जरी झाल्या ती एक आपल्या डोळ्यासमोर आरसा दाखवतात की बाबा नाही, तुम्ही असं असं एवढं एवढं इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला प्रॉफिट एवढं एवढं मिळेल, तुम्ही झटक्यात एका वर्षामध्ये तिप्पट चौपट प्रॉफिट मिळवाल, असं जे असते त्याच्या खोलवर जाऊन थोडासा अभ्यास करून मगच त्यामध्ये हात घातलेला बरा. हे माझं वैयक्तिक मत आहे.
1: नक्कीच नक्कीच, कुठल्याही गोष्टीचा आपण खोलवर विचार करून अभ्यास करूनच मग त्या गोष्टीमध्ये उतरावं, मग पुढे जाऊन आपल्याला जास्तीचा त्रास होणार नाही.
0: हां,
1: अर्थात बिझनेस म्हटलं की चढ उतार असणारच, पण ते दोन्ही गोष्टी म्हणजे आपल्या अभ्यासात ठेवूनच आपण याच्यामध्ये उतरावं.
0: हां
1: बरोबर. सर, खूप छान माहिती आपण दिलीत आपल्या कडबाकुटी मशीन बद्दलची आणि शेतकऱ्यांबद्दलची जी तुमची कळकळ आहे तीही आपल्याला तुमच्याबरोबर बोलून जाणवली, आणि तुम्ही वेळ काढून इकडे आलात आणि या सगळ्या गोष्टी आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण प्रशांत पाटील यांना ऐकत होतो, ज्यांनी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असं एक मशीन बनवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम ते करतं, खूप इझी होतं शेतकऱ्यांसाठी, आणि त्यासोबत सेंद्रिय शेतीचं महत्त्व किती आहे आणि ते कोणत्या पद्धतीची शेती करतात त्याबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका, नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.